सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख 1948, 10 मे 2024. सकाळचे 5:51 होत आहेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करतो आहोत. या प्रातकालीन सभेत मी श्रद्धा वरणकार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया सनईच्या मंगलसुरांनी.

0: श्रोतेव, आताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली प्रभात रागातील धुन ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 5:55 होत आहेत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रोतेव, प्रसारित करत आहोत गिरवाणवाणी. यामध्ये आज ऐकूया गोपिका विरह गीतम, कालिंदी केसकर यांच्या आवाजात.

श्रोतो, आताच आपण गीर्वाणवाणीमध्ये कालिंदी केसकर यांच्या स्वरातलं गोपिका विरहगीतम ऐकलत. आपण ऐकतात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आशा भोसले यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत चंद्रशेखर कामेरकर यांचं होतं. यानंतर ऐकूया गदिमांची रचना, संगीत सुधीर फडके यांचं, स्वर माणिक वर्मा यांचा.

0: बस एक झिझक है हाल दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में, कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में। शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी। आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी, बेझिझक बोलूया।
1: श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण, 6:25 होत आहेत। ऐकूया चिंतन, यामध्ये डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार।
2: सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य आणि मोक्ष मार्ग, आपण हे सूत्र बघितलं, त्यानुसार दर्शन ज्ञान आणि चारित्र्य म्हणजे काय हे पण आपण बघितलं, पण आता मोक्ष मार्ग म्हणजे काय हे पण आपण जाणून घेऊ। जैन परंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ तत्वार्थ सूत्र या ग्रंथातील हे प्रथम सूत्र आहे। याचा अर्थ योग्य श्रद्धा, योग्य ज्ञान आणि त्यानुसार योग्य आचरण या तीनही गोष्टी जेव्हा एकत्र येतात त्यालाच मोक्ष मार्ग असे म्हटले जाते। मोक्ष मार्गाची प्राप्ती जीवाला होते, पण त्यासाठी या तीन गोष्टी एकत्रित असणं आवश्यक आहे। जसे दिवा, तेल किंवा तूप आणि वात या तिन्हींच्या संयोगानेच अंधार नाहीसा होतो। केवळ वात, केवळ दिवा किंवा केवळ तेल किंवा तूप याचा काहीही उपयोग होत नाही। हे जेव्हा तीन गोष्टी एकत्र येतात तेव्हाच दिवा प्रज्वलित होतो आणि अंधार नाहीसा होतो। तद्वतच दर्शन, ज्ञान आणि चारित्र यांचा योग्य संगम झाला कीच आपल्याला मोक्षमार्गाची प्राप्ती होऊ शकते। यालाच रत्नत्रय असे देखील म्हटले जाते आणि हाच मोक्षमार्ग आहे। याचे दोन भेद सांगितले आहेत, व्यवहार रत्नत्रय किंवा मोक्षमार्ग किंवा आणि निश्चय रत्नत्रय किंवा निश्चय मोक्षमार्ग। व्यवहार रत्नत्रयामध्ये मुनी व श्रावकाने आपापल्या नियमांचे काटेकोर पालन करणे, तसेच धर्मग्रंथ, शास्त्रग्रंथ यांचे अध्ययन करणे अपेक्षित आहे। योग्य तत्व, देव, शास्त्र, गुरु यावर श्रद्धा ठेवणे देखील अपेक्षित आहे। तर निश्चय रत्नत्रयामध्ये आत्म्याचे शुद्ध स्वरूप म्हणजेच निश्चय मोक्ष मार्ग जाणून घेणे हे महत्त्वाचे आहे। यामध्ये आत्म्याचे शुद्ध स्वरूप जाणून घेण्याला प्राधान्य आहे। सुरुवातीला सांगितले त्याप्रमाणे सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र यांचा कायम संयोग या मोक्षमार्गामध्ये अपेक्षित आहे। असे जरी असले तरी व्यवहार रत्नत्रय हे साधन आहे, तर निश्चय रत्नत्रय म्हणजे साध्य आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे। या संसार चक्रातून सुटका करून घेणे हीच मनुष्यजन्माची इतिकर्तव्यता आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि या मोक्षमार्गाचा अवलंब केला पाहिजे। हा मोक्षमार्ग मिळवण्यासाठी कर्मबंधाचा नाश

0: कसा करता येईल ते जाणून घेणे अति आवश्यक ठरते. कर्मबंधाचा आश्रव म्हणजेच आत्म्याला कर्म्याचा लेप लागणं हे आपण रोखलं पाहिजे. यासाठी संयमाची फार गरज असते. नायादम्म कहा या जैन आगमामध्ये या संकल्पनेसाठी दोन कासवांची फार सुंदर कथा सांगितली आहे. एका नदीच्या काठावर दोन कासवं राहत असतात. एकदा या दोघांना बघून कोल्हे तिथे येतात. कोल्ह्यांना येताना बघून एक कासव आपले चारही पाय व मान आत ओढून घेतो. त्यामुळे अनेक प्रकारे प्रयत्न करून देखील कोल्हा त्याला खाऊ शकत नाही. पण दुसरे कासव मात्र आपले इंद्रिय आत ओढून घेत नाही, त्यामुळे कोल्हा त्याला सहजपणे खाऊन टाकतो. त्याचप्रमाणे मोक्षमार्गामध्ये देखील आपले इंद्रिय, आपले इंद्रिय विषय, मन यावर संयम ठेवणे खूप गरजेचे आहे. आणि हे सर्व कसे जाणायचे? त्यासाठी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान याद्वारे तत्वविचार, आचार हे शिकून त्याप्रमाणे वागायचा आपण प्रयत्न करू शकतो आणि मोक्षमार्गाची प्राप्ती करू शकतो. मनावर संयम ठेवणे म्हणजेच विषय, वासना, कषाय यांचा त्याग करणे किंवा त्यांच्यावरती ताबा मिळवणे. तसेच कर्मबंध नेमका कसा होतो ते जाणून घेऊन कर्मबंध कसा होणार नाही हे पाहणे देखील आवश्यक आहे. मानवी मन असल्यामुळे आपल्याला क्रोध, काम, मदमत्सर या भावनांचा अतिरेक झालेला असतो. पण त्याच्यावरती ताबा मिळवणं म्हणजेच मोक्षमार्गाप्रत जाणं.
1: चिंतन यामध्ये डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार आपण ऐकलेत. श्रोते हो, याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजतात. ऐकूया आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, या रूपरेषानंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत निर्मिती याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये हातापायाला मुंग्या येणं, कारणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. भाग दुसरा सादरकर्त्या संगीता अरजपुरे, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. 6:50 परिसर, यामध्ये वर्षा जलसंचय आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेली मुलाखत. मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. सादरकर्ते सचिन लाडोळे, नागपूर केंद्राचीही निर्मिती असेल. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक. 7:50 आमच्या संग्रहातील काही गीता आपण ऐकू शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:40 भावधारा. 9:00 मराठी चित्रपट संगीत. तसंच 11:30 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात सुद्धा आपण मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊ शकता. 9:30 सप्ताह विशेष चर्चा. 8 जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगानं चर्चा आपण ऐकू शकाल. सहभाग डॉक्टर आशुतोष काळे, डॉक्टर चिन्मय उमरजी, सूत्रसंचालन गौरी लागू यांचं, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकर यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10:00 नाट्यसंगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. 10:30 तसंच संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पंडित शिवकुमार शर्मा यांचं संतुरवादन राग भूपाल तोडी. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात फोन इन सखी संदेश, विषय आहे गाणे मनातले, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमच्या संध्याकाळच्या सभेत 5:30 युवाणी या कार्यक्रमात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकाल.

करते सदानंद कांबळी, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रूपरेषा 6:30 गंमत जम्मत हा छोट्यांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम, सूत्रसंचलन प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 7:15 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात नारदीय कीर्तन आपण ऐकू शकाल. कीर्तनकार गजानन बुवा राईलकर, आख्यान विषय भक्त हरिपाल. संध्याकाळी 8:15 एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकाल. तसंच 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम आपण ऐकू शकाल. रात्री 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, यामध्ये विद्वान श्री डी निवास यांचं कर्नाटकी वीणा वादन आपण ऐकू शकाल. याशिवाय आमची सगळी बातमीपत्रं नियोजित वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. श्रोते हो, ही होती आमच्या आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: टप टप टप धरती सुने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। 6:35 झाली आहेत। ऐकूया आधी ना विशेष।
3: श्रोतहो, आज आहे 10 मे। आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया। 1818 साली इंग्रज आणि मराठे यांच्यात तह होऊन रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला। 1994 नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतली।
4: वी आर मूव्ड बाय अ सेन्स ऑफ जॉय अँड एक्झिलरेशन व्हेन द ग्रास टर्न्स ग्रीन and the flowers bloom. That's the ritual and physical oneness we all share with this common homeland.
3: 10 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत गायक आणि संगीतकार पंकज मलिक यांचा जन्म 10 मे 1905 या दिवशी झाला। बोलपटांच्या सुरुवातीच्या काळातलं त्यांचं पार्श्वसंगीत खूप लोकप्रिय ठरलं।
5: 2 साल पहले ही मैं फिल्मी दुनिया में आ चुका था, यानी सन 1928 में। उस समय मूक फिल्में दिखाई जाती थी। उनके साथ जिस संगीत के बजने का रिवाज था, उस संगीत की रचना मैं किया करता था।
3: 1918 रिसर्च अँड अनालिसिस विंग अर्थात रॉ या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म। 1927 भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्म। 1937 साली या तारखेला आधुनिक मराठी कवी ग्रेस तथा माणिक गोडघाटे यांचा जन्म झाला।
6: माझ्या तथाकथित निर्मिती विश्वावर जीव जडवणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला सुखाचे ठेव आणि देवा जर जमले माझ्या परमेश्वरा तर या माझ्या निमूळत्या

0: मोठ्या अशा बालमुठीतल्या प्रचंड आणि इवल्याशा कवितेवर जगात कुणालाही मात करू देऊ नको.
1: संध्याकाळच्या कविता राजपुत्र आणि डार्लिंग, चंद्रमाधवीचे प्रदेश हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.

0: आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1998 पत्रकार, समाजसेवक, लेखक आणि साधना मासिकाचे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचं निधन. त्यांनी 32 वर्ष साधनाचं संपादन केलं.
1: साने गुरुजींनी कर्तव्य नावाचे एक सायन दैनिक काही दिवस चालवले. त्यानंतर साधना साप्ताहिक साने गुरुजींनी सुरू केले. त्यांच्या हाताखाली 1.5 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यांची विलक्षण स्मरणशक्ती, त्यांची विचारांची झेप, हृदयाला हात घालणारी भावना जागवणारी त्यांची ती अद्वितीय शैली, त्यांचे ते एकटाकी शिंप्याने कापडावर टीप मारावी तसे प्रवाही लिहिणे, साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या संपादनाची जबाबदारी माझ्यावर होती. काँग्रेसपासून नवे छात्रालय दैनिक या हस्तलिखितापासून तो कर्तव्य साधनापर्यंतची साने गुरुजींची तेजोत्कट संपादकीय कारकीर्द डोळ्यासमोर होती.
0: 2000 कवी नागोराव घनश्याम तथा ना घ देशपांडे यांचं निधन. उर्दू शायर सय्यद अख्तर हुसेन रिझवी उर्फ कैफी आझमी यांचं निधन 2002 साली या दिवशी झालं. सुधारणावादी साहित्यिकांच्या चळवळीत आघाडीवर असणाऱ्या कैफींनी हिंदी चित्रपट गीतांना एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

0: आताच आपण आजचे दिनविशेष ऐकलेत. श्रोतो, आता कृषीवाणीमध्ये ऐकूया नापेड पद्धतीनं नाडेप पद्धतीनं कंपोस्ट खत निर्मिती याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कंपोस्ट म्हणजे ह्युमस मातीत परत आणण्याचा एक मार्ग. कंपोस्ट बनवणं हा सर्व प्रकारच्या बायोमासचे उच्च मूल्याच्या खतामध्ये रूपांतर करण्याचा एक कार्यक्षम मार्ग आहे. विशेषतः पशुधन नसलेल्या परंतु पीक घेणाऱ्या कुटुंबांसाठी शेणखताला एक चांगला पर्याय म्हणून कंपोस्ट खतासाठी नापेड पद्धत फायदेशीर आहे. नापेड पद्धतीमध्ये मातीच्या किंवा चिकणमातीच्या विटा किंवा सिमेंटच्या ठोकळ्यांनी बनवलेला कायमस्वरूपी टाकीचा वापर केला जातो. ज्या काळात ओलावा कमी असतो त्या काळात ही पद्धत चांगली ठरते. टाकीचे आतील आकारमान 3 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 1 मीटर उंच असावं. या आकाराच्या टाकीसाठी 120 ते 150 मातीच्या विटा, 50 किलो वजनाच्या सिमेंटच्या 4 गोण्या आणि वाळूचे 2 बॉक्स लागतात. तळ मजबूत करण्यासाठी 5 लोखंडी सळ्या वापरणं फायदेशीर ठरतं. टाकीचं बांधकाम योग्य गवंड्याकडून करून घ्यावं. टाकीचा तळ जमिनीवर विटा किंवा ठोकळे रचून आणि त्यावर सिमेंटचा थर देऊन बनवावा. हवा खेळती राहण्यासाठी 4ही भिंतींमध्ये विटा किंवा ठोकळ्यांमध्ये छिद्र किंवा फटींच्या 3 ओळी बनवाव्यात. टाकी बांधून झाल्यावर ताजा शेणाचा काला करून भिंती आणि तळ गिलाव्याप्रमाणे सारवून सुकवण्यासाठी ठेवावा. परिसरात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ, उदाहरणार्थ पिकांचे अवशेष, धसकट, पालापाचोळा, पाचट, काड, शेण, गोठ्यातील सर्व टाकाऊ सेंद्रिय पदार्थ, स्वयंपाकघरातील कचरा, कारखान्यातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ आणि शहरातील काडी कचरा यापासून नापेड पद्धतीमध्ये उत्तम प्रकारे कंपोस्ट खत तयार होतो. टाकी भरण्यापूर्वी यामध्ये 3 थर द्यावेत. 100 ते 150 किलो सुक्या आणि हिरव्या वनस्पतीजन्य पदार्थांचं मिश्रण वापरून कडेला 15 ते 25 सेंटीमीटर जाड आणि मध्यभागी किंचित जाड थर तयार करावा. 25 ते 50 लिटर पाण्यात 4 किलो शेण किंवा 10 किलो ताजी बायोगॅस स्लरी मिसळावी. हे मिश्रण वनस्पतींच्या भागावर शिंपडावं. ओल्या वनस्पती कचऱ्याच्या आणि शेणाच्या किंवा स्लरीच्या थरावर 50 ते 60

0: किलो स्वच्छ चाळलेली माती पसरवून घ्यावी. हे तीन थर क्रमाने लावून सँडविचप्रमाणे टाकी भरणं सुरू ठेवावं. टाकीच्या कडेच्या भागांपेक्षा मध्यभागी जास्त घटक भरावेत. यामुळं भरलेल्या टाकीला घुमटासारखा आकार येतो. टाकीचा तिचा मध्यभाग कडेच्या भागांपेक्षा 30 ते 50 सेंटीमीटर उंच होतो. वनस्पतीजन्य पदार्थाच्या शेवटच्या थरावर 7 ते 8 सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर द्यावा. शेणाचा लेप तयार करून माती अशा प्रकारे झाकावी की भेगा दिसणार नाही. विशेषतः पावसाळ्यात कंपोस्ट बनवण्याच्या प्रक्रियेचं संरक्षण करण्यासाठी भरलेल्या टाकीचे तोंड प्लॅस्टिक कागदानं देखील झाकता येते. टाकी भरल्यानंतर तिच्या भिंतींमधील फटीमधून टाकीत एक काठी घालून कंपोस्ट तयार होण्याच्या प्रगतीची चाचणी करता येते. उष्ण हवामानात कंपोस्ट खत बनवण्याच्या विघटन प्रक्रियेला सुमारे 3 ते 4 महिने लागतात. कंपोस्ट खत परिपक्व झाल्यावर ते गडद तपकिरी, ओलसर आणि त्याला एक सुखद मातीसारखा वास येतो. टाकीत टाकलेल्या मूळ सामग्रीचा फारसा भाग दिसत नाही. हे परिपक्व कंपोस्ट कोरडं होऊ देऊ नये, अन्यथा त्यातील बराचसा नत्र नाहीसा होतो. तयार कंपोस्ट वापरण्यापूर्वी ते चाळून घ्यावं. चाळून शिल्लक राहिलेले कंपोस्ट नवीन कंपोस्ट बनवण्याच्या प्रक्रियेत उपयोगात आणता येतं. अशा प्रकारे एका नापेड टाकीपासून सुमारे 3 टन उच्च दर्जाचं कंपोस्ट तयार करू शकतो.
1: कृषीवाणीमध्ये आपण आज नापेड पद्धतीनं कंपोस्ट खत निर्मिती याविषयीची माहिती ऐकली.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: आपण एकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. आता थोड्याच वेळात म्हणजे 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तसंच 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण बी12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे.
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासून, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासून, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासून चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळं सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, बी12ची जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर विटॅमिन बी12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल.

0: तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलॉसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्पटम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
1: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइड मध्ये काय असतं नेमकं?
0: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचं टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे पण नर्व्स अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
1: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं. याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या, असं काही असतं?
0: हो. आता जे डायबिटीसचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरॉलेस परमनंट असतं. तुम्ही काही, तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीस असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरॉलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीव्हिटॅमिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही, ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लॉंग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्स मध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर अबनॉर्मल पोझिशन मध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मीडियन नर्व इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगर मध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्स मध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
1: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शहा आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत.
1: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल, तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्या

0: पूर्वी फिल्टरेशन सिस्टीम बसवणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे, अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
1: सर, याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
0: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती

0: हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते, जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते, म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
1: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुनःप्रसारित करण्यात येईल. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: अत्रावसरे प्रधानमन्त्री, केन्द्रीय गृहमन्त्री, रक्षामन्त्री, भाजपादलाध्यक्षः, अनेके मुख्यमन्त्रिणः, मन्त्रिणः, वरिष्ठाधिकारिणश्च उपस्थिताः आसन्। टीवीके दलप्रमुखः सी जोसेफ विजयः तमिलनाडु राज्यस्य नूतन मुख्यमन्त्रित्वेन अद्य प्रातः 10 वादने शपथं ग्रहीष्यति। तेन सह अन्ये नवमन्त्रिणः अपि पदगोपनीयतायै शपथं ग्रहीष्यन्ति। तत्रान्तरे ह्यः नूतन सर्वकार रचनायै टीवीके दलेन प्रमाणितं यत् तत्पार्श्वे 20+ विधायकानां समर्थनं वर्तते। प्रधानमन्त्री ग्राम सड़क योजनायाः 25वीं वर्षपूर्तिम् उपलक्ष्य मध्यप्रदेशे सीहोर जनपदस्य भैरुन्ता स्थले अद्य रजत जयन्ती समारोहः आयोजयिष्यते। केन्द्रीय ग्रामीण विकास मन्त्री शिवराज सिंह चौहानः अस्य कार्यक्रमस्य अध्यक्षतां करिष्यति। भारतीय अर्थ विभागेन आगामिषु द्वित्रेषु दिवसेषु केरल लक्षद्वीप दक्षिण कर्णाटक तमिलनाडु पुदुच्चेरी कराईकलेषु प्रचंड वृष्टेः संभावना प्रकाशिता। प्रिया श्रोतारः, संस्कृत जगता सम्बद्धैः विभिन्नैः क्रियाकलापैः संवलितस्य संस्कृत साप्ताहिकीति विशिष्ट कार्यक्रमस्य प्रसारणम् आकाशवाण्याः एफएम गोल्ड प्रवाहिकातः अद्य मध्याह्ने 12:30 भविष्यति। भवन्तः सर्वे यथाकालं श्रोतुं प्रभवन्ति। अन्ते क्रीडा वार्तासु, इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मालिकायां गतरात्रौ जयपुरे आयोजिते द्वन्द्वे गुजरात टाइटन्स दलेन राजस्थान रॉयल्स दलं 77 धावनांकैः पराजितम्। आदौ पणं विजित्य राजस्थान रॉयल्स दलं क्षेत्ररक्षणं कर्तुं निर्णीतवत्। ततः गुजरात टाइटन्स दलेन 30+ धावनांकानां विजयलक्ष्यं स्थापितम्। इति वार्ताः।
1: सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आनंद घेत आहात आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसारणाचा। 7 वाजलेत श्रोते हो, ऐकूया आजचा विचार काही क्षणात।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न।
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
5: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
6: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
5: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com।
7: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
8: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
7: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
8: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
7: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
8: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
7: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
9: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
10: आकाशवाणी,
9: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
10: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल।

0: आजच संपर्क करा 888-94-2222.
1: ऐकूया आजचा विचार. श्रोतेहो, आज मातृदिवस. जीवनातली पहिली गुरु मैत्रीण आई असते. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात लाभलेलं थंडगार पाणी. मातृदिनाच्या समस्त मातांना मनापासून शुभेच्छा. श्रोतेहो, आजचा विचार. जीवनातली पहिली गुरु मैत्रीण आई असते. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात लाभलेलं थंडगार पाणी. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना, सर्व मातांना मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा. आताच आपण आजचा विचार ऐकलात.
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण.
3: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: समईच्या तेवत्या वातीचा वास, उदबत्तीचा सुवास, सगळं घर जणू उजळून जाई. आईच्या चेहऱ्यावर निरांजनाचा प्रकाश पडे. तिचे डोळे हलकेच मिटलेले असत, ती मग्न असे. या चित्रातच मिसळलाय पूजेच्या वेळी ती म्हणत असलेल्या स्तोत्रांचा स्वर. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तैसा तू कृपाळू गोविंद, माय बाप मज लागी.
5: मातृदिनाच्या अनुषंगाने आई आणि मुलांचं भावविश्व उलगडून दाखवणारा विशेष कार्यक्रम जरूर ऐका माय लेकर.
6: जन्म तू विश्व हे दाविले स दिला जन्म तू विश्व.
7: आई खरंच काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही.
6: तुझ्या वंदितो माऊली पाऊलास.
5: माय लेकर, लेखन केलंय डॉक्टर अरुणा ढेरे यांनी, सहभाग डॉक्टर गिरीश ओक, चैत्राली अभ्यंकर आणि मृणाल कुलकर्णी यांचा. जरूर ऐका शनिवारी 9 मे रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
8: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
9: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
8: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी प्यावं.
9: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
8: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
9: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. त्याआधी काही संदेश.

मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधा.

0: लागतो, तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: चिकुनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
5: चिकुनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
4: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
5: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
4: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकुनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
5: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकुनगुन्या टाळा.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी शुभेंदु अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. TVK प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या TVK म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं, असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्त्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळेपण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंगवर लक्ष देत असे जास्त मार्केटिंगपेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रिकग्नाइज्ड ॲज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेंझ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले. पण आमचे संबंध कायम आहेत, आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि पुणेकर याप्रसंगी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉ DY पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ PD पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळं अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढव

करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग तिसऱ्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग तिसऱ्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एकदा देवा दाल दाल सुलतानचा पाऊस पाड.
1: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
2: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
3: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: सतारीचे बोल असोत
5: की मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: की मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
5: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
6: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर.
4: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
7: हमको भी बुलाते रहिए.
4: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हॅपी बर्थडे टू यू.
2: झोप बीप आता काहीही नाही
3: अगो बाई,
2: रात्रभर आपण नुसत्या गप्पा
4: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
5: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
1: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
5: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
1: 101 उमा सदन.
6: श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रसारणाचा. आता 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी
3: अभिजात मराठी.

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोते हो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं। विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत। त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर। हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत। सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत।
3: नमस्कार मॅडम।
2: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं, आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा।
3: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात।

0: करतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं. आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे.
1: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
0: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवविद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवविद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात. आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्त्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलं आहे, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात. आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ता समीक्षक हा शब्द आला तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय?

0: की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती हे अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जो जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्वाचा असतो.
1: हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो,
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का, किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झाले तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो. आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच हा. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील. त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हा, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता
1: असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे.
0: आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात. त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील, किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवा?

0: लागते.
1: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्याअंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे, म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जे आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
0: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी।
3: हे आहे आकाशवाणी पुणे केंद्र। श्रोतो, 7:40 झाली आहेत।
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
6: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
7: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
6: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी akshardhara.com।
8: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
9: बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा, फसाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में। शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आझमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आझमी यांच्याविषयी। आपल्या लेखणीच्या माध्यमातनं फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आझमी। बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी

0: टप टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553706।
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगभरात सर्वत्र। श्रोतेहो, 7:45 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक।
3: प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक। पुस्तक बिस्तक। श्रोतेहो, पुस्तक बिस्तक या कार्यक्रमाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन। मराठी पुस्तक विश्वात अग्रगण्य अशा राजहंस प्रकाशनच्या एका पुस्तकाविषयी आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया। श्रोतेहो नमस्कार। राजहंस प्रकाशननी प्रकाशित केलेली एका अगदी ताज्या विषयावरच्या कादंबरीची ओळख आज आपल्याला करून घ्यायची। कादंबरीचं नाव ही मेधा कोण आणि लेखक विवेक गोविलकर। मंडळी, AI आणि नवीन तंत्रज्ञान हे आता आपल्या जगण्याचा एक भागच होत चाललेला आहे। तंत्रज्ञानाचा वेग आणि प्रगती इतकी अवाक करणारी आहे। ही सगळी प्रगती आणि विज्ञानातलं संशोधन समजून घेण्यासाठी मानवी मेंदूची क्षमता पुरेशी आहे का? एकूणच AIनी केलेलं संशोधन आणि वनस्पती आणि मानवी गुणधर्मात बदल करण्याबाबतच्या संशोधनातून मानवाचं भलं होणार हा AI तंत्रज्ञानाने केलेला संशयास्पद दावा, यासह अनेक विषयांची तंत्रशुद्ध चर्चा या कादंबरीत केलेली आहे। सदर्न जेनेटिक्स ही जनुकीय विज्ञानात महत्वपूर्ण संशोधन करणारी कंपनी। या कंपनीचे सर्वेसर्वा हर्ष मित्तल यांची हत्या होते, इथूनच ही कादंबरी सुरू होते। आणि सदर्न जेनेटिक्स लॅब रात्री 11:30 या पहिल्या वाक्यापासूनच ही कादंबरी वाचक म्हणून आपल्याला खिळवून ठेवते। या कंपनीत खून झाल्याबरोबर कंपनीतले उच्चपदस्थ अधिकारी, पोलीस, सुरक्षा कर्मचारी आणि कुटुंबीय सगळेच जण कंपनीत धाव घेतात। भीती, थरार, गुप्तता, शोध, तपास सगळ्याच गोष्टी वेगात कार्यरत होतात। कंपनीत चालणारं अतिशय महत्वाचं संशोधन आणि त्यामुळे तिथली कडक सुरक्षा व्यवस्था आणि प्रोटोकॉल, ही सगळी माहिती लेखकांनी अगदी बारकाईने लिहिलेली आहे आणि इथून कादंबरी वाचकांच्या मनावर पकड घेते। मित्तल यांच्या हत्येमागे असणारी अनेक संशयित नावं समोर येतात। पोलीस कमिशनर आणि राजकीय व्यक्तीही या खुनाच्या तपासात चौकशा सुरू करतात। मग एकेका व्यक्तीची पोलिसी खाक्यानी चौकशी सुरू होते आणि याच दरम्यान या संपूर्ण तपासाला नवीच दिशा मिळते। कारण एक माहिती अशी समोर येते की यश मित्तल यांच्या सदर्न जेनेटिक्स या कंपनीत संपूर्ण मानवी प्रतिकृती बनवायच्या दिशेने मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू झालेलं असून त्यात त्यांनी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून बरीच प्रगती केलेली आहे, अशी माहिती देणारा एक लेख समोर येतो। सदर्न जेनेटिक्स या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपनीचे, गुजरात बायोटेक कंपनीचे प्रमुख अमित सोळंकी यांचीही या प्रकारातली माहिती जनतेसमोर यावी म्हणून मुलाखत घेतली जाते। तर कादंबरीचा हा सगळा भागच

0: प्रत्येक वाचकांनी वाचायला हवा, इतका थरारक आणि वाचनीय आहे. आजच्या काळात वापरलं जात असलेलं तंत्रज्ञान या कादंबरीत अतिशय सहज आणि विश्वासार्ह पद्धतीने समोर येतं. खरं म्हणजे कादंबरीतल्या मानवी पात्रांबरोबर तंत्रज्ञान हेही कादंबरीतलं एक महत्वाचं पात्र बनून समोर येतं. एकूणच कादंबरीत घडणाऱ्या घटना, त्यात गुंतलेल्या व्यक्ती मानवी नातेसंबंधांपेक्षा तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या जगातल्या विस्मयचकित करणाऱ्या घडामोडी आणि भविष्यातल्या अचाट फायद्यावर नजर ठेवून जगणारी अतिमहत्वाकांक्षी माणसं, असं सगळं या कादंबरीत वाचायला मिळतं. ही कादंबरी आजच्या उद्याच्या काळात घडत असलेल्या घडू शकणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी बोलते. AI आणि इतर विकसित तंत्रज्ञानाने मानवी जगण्यात काय काय वाढून ठेवलेलं आहे याची एक झलकच वाचायला मिळते. हल्लीच्या काळात एखादी वेब सिरीज बघावी इतकी दृश्यमान आणि वेगवान रीतीने ही कादंबरी लिहिली गेली आहे. ही कादंबरी उत्कृष्ट जमून आलेली आहे. तेव्हा मंडळी, राजहंस प्रकाशनांनी प्रकाशित केलेली ही विवेक गोविलकर यांची ही मेधा कोण ही कादंबरी जरूर वाचा. आपल्या जुन्या वाचक मित्रांना ती नक्की भेट द्या आणि नव्या युवा वाचकांना आवर्जून शिफारस करा. धन्यवाद. श्रोतेहो, विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन. राजहंस प्रकाशनच्या या आणि अशा पुस्तकांच्या खरेदीसाठी जरूर भेट द्या www.rajahansaprakashan.com या वेबसाईटला, आणि राजहंस प्रकाशनच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही जरूर फॉलो करा. संपर्क करा rajahansaprakashan1@gmail.com या ईमेलवर आणि 837386336 या मोबाईल क्रमांकावरही. प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तर. पुस्तक बिस्तर.
1: आताच आपण ग्राहक केंद्रित काय प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. पुस्तक बिस्तक. 7:50 झाली आहेत. आनंद घेऊया आमच्या संग्रहातील काही गीतांचा. सुरुवातीला उत्तरा केळकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं गीत, संगीत आनंद मोडक यांचं.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: आता ऐकूया सुहासिनी कोरटकर यांच्या स्वरात हे गीत.

0: back hits a hurdle. WFI bars her from competing until June 26th. In a Mother's Day special piece titled Giving Them Roots, the Indian Express mentions inspiring stories of motherhood, pointing motherhood may not give you awards, but it certainly gives you battle scars and memories. And finally, Indian tourism waking up to its floral power, the Financial Express writes, the demand for flower-centric travel is witnessing strong growth. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to visit Karnataka and Telangana today to launch multiple development projects worth around 9,400 crore rupees in Hyderabad and participate in 45th anniversary celebrations of the art of living in Bengaluru. TVK Chief C. Joseph Vijay to be sworn in as Chief Minister of Tamil Nadu this morning. President Draupadi Murmu appoints N. Rangasamy as Chief Minister of Puducherry. Centre operationalizes 4 labour codes with publication of rules. DRDO achieves major breakthrough in hypersonic missile development by conducting long-duration test of scramjet combustor. And 9 Indian boxers advance to finals of Asian Boxing Under-15 and Under-17 Championships in Tashkent. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्यपदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यानमंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3,000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167 गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्रं सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक JP नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9 आणि भाजपचे 1 मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या

विश्वासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठींच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नीया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नियुक्तीसंबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा निश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड ऍक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे.
त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना

0: सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोते, 8:40 झाली आहेत. आता आनंद घेऊया काही सुगम गीतांचा. भावधारा या कार्यक्रमात

0: श्रोतहो, आज कवी ग्रेस यांचा जन्मदिवस. आजच्या भावधारा या कार्यक्रमात घेऊन आलोय ग्रेस यांची काही गीतं. आता आपण ऐकलेलं गीत स्वर आणि संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि रचना अर्थातच ग्रेस यांची. ऐकूया कार्यक्रमातलं पुढलं गीत एका विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात ग्रेस यांची रचना, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की

शतव भावधारा कार्यक्रमात आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरात श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली ग्रेस यांची रचना

श्रोते हो, कवी ग्रेस यांचा आज जन्मदिन. त्यांना अभिवादन करून त्यांची काही गीतं आजच्या भावधारा या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवली. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 9 वाजतायत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्तानं आजची मराठी चित्रपट गीतं जगदीश खेबुडकर यांची गीतं, त्यांची काही निवडक गीतं आजच्या या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत.

0: कार्यक्रमातलं पुढलं गीत ऐकूया एका विश्रांतीनंतर.
1: झोप बीप आता काहीही नाही.
2: अगो बाई,
1: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
3: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
4: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
5: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
4: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण आणि कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. आज आपण ऐकतो आहोत जगदीश खेबुडकर यांच्या काही रचना. आता ऐकूया पिंजरा या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. संगीत राम कदम यांचं आणि स्वर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

0: तिन्ही कॉलेजला
1: काळजी करू नकोस.
0: फीस पाहिलीस का?
2: काय कसे आहात?
3: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट तर आहे, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्या 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: RBI सांगते,
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया असला नवरा नको गबाई या चित्रपटातलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीत राम कदम यांचं आणि स्वर अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी यांचा

मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो.

0: तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: श्रोतो, आता ऐकूया नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत. सोनू निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात ही रचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत जितेंद्र कुलकर्णी यांचं.

0: श्रोते हो, आज प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं आजच्या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आम्ही आपल्याला ऐकवली त्यांची काही निवडक गीतं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सप्ताह विशेष चर्चा. यामध्ये 8 मे या जागतिक थॅलेसिमिया दिनाच्या अनुषंगानं चर्चा, सहभाग डॉक्टर आशुतोष काळे आणि डॉक्टर चिन्मय उमरजी यांचा, सूत्रसंचालन गौरी लागू यांचं, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं, तर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोते हो, नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. 8 मे हा जागतिक थॅलसिमिया दिवस, त्याविषयी माहिती मिळावी आणि जनजागृती व्हावी यासाठीच आजची चर्चा. सहभागी होत आहेत डॉक्टर आशुतोष काळे. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: आणि त्यांच्यासोबत आहेत डॉक्टर चिन्मय उमरजी. सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: डॉक्टर आशुतोष काळे हे जनकल्याण समितीद्वारा संचलित थॅलसिमिया आणि सिकल सेल प्रकल्पाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक आहेत आणि 12 वर्ष रक्तपेढी व्यवस्थापनाचाही त्यांना अनुभव आहे. डॉक्टर चिन्मय उमरजी हे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि फिटल मेडिसिन एक्सपर्ट अर्थात भ्रूणवैद्यक तज्ज्ञ आहेत. या दोघांशी बोलून आज या आजाराबद्दल आपण अधिक माहिती करून घेऊया. हा रक्ताशी संबंधित आजार आहे इतकीच ढोबळ माहिती अनेकांना असते, तर सुरुवातीलाच या आजाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
3: हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की 5% भारतीयांना थॅलॅसिमिया आणि साधारण 2-3% भारतीयांना सिकल सेल अनिमियाचा जो जीन आहे, जनुक आहे, तो त्यांच्या रक्तामध्ये असतो. थोडंसं सोपं करायचं झालं तर असं इमॅजिन करूया की मनुष्य कसा बनवावा याची पाककृती आपल्या DNA लिहिलेली असते आणि त्याची 23 पुस्तकं आई देते, 23 पुस्तकं वडील देतात. त्याच्यातला एक धडा असतो की रक्त कसं बनवायचं. रक्तामध्ये त्याच्या छोट्या छोट्या घटक असतात. अल्फा नावाची चेन असते, बीटा नावाची चेन असते, ही प्रोटीन्स असतात. आणि ती बनवायची कशी याचे पॅरेग्राफ्स या पुस्तकांमध्ये असतात. त्यातल्या एखाद्या पॅरेग्राफमध्ये जर गडबड झाली तर रक्त नीट बनत नाही. आता 2 पॅरेग्राफ आई देणार आहे, 2 वडील देणार आहेत, त्यातल्या एकामध्येच गडबड असेल तर तितका फरक पडत नाही. पण आईकडनं पण गडबडीचा रेसिपी आली आणि बाबांकडनं पण तशीच चूक झाली तर मात्र बाळाला त्रास होऊ शकतो. म्हणजे काय तर साधारणतः आपलं हिमोग्लोबिन जे 12-13 असायला पाहिजे, एखादीच चूक असेल तर ते 9-10 असं राहील. पण दोघांमध्येही जर ती चूक असेल तर मात्र ते एकदम 3-4-2 असं होऊ शकतं आणि मग त्या बाळांना स्वतःहून जगणं अवघड जातं. आता खूप चांगल्या सुविधा आलेल्या आहेत. डिलिव्हरीनंतर हे जर माहिती झालं तर ह्या बाळांना वारंवार रक्त देऊन आपल्याला त्यांचं आयुष्यमान वाढवता येतं. सध्याच्या केअरप्रमाणे जर केवळ रक्त द्यायचं असेल तर 40-50 वर्षापर्यंत ही बाळं सहज प्रवास करू शकतात, इंडिपेंडंट होऊ शकतात. त्यांना थॅलेसिमिया योद्धे असंही म्हटलं जातं. त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारख्याही गोष्टी असतात. पण प्रवास थोडा खडतर असतो. वारंवार हॉस्पिटल्सना जा, तिथे रक्त घेत राहा. रक्त दिल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं. ते लोह सहसा लिव्हर किंवा किडनीमधनं बाहेर पडत नाही. मग अशाला ते बाहेर पडावं याच्याकरताची वेगळी महागडी औषधं आणा आणि त्यामुळे होणारे जे आजार आहेत हे वाढत राहतात. आणि हे आता अगदी सहज आपल्याला डिलिव्हरीपूर्वी देखील शोधता येऊ शकतं. बरं का
1: काळे सर, अनिमिया प्रकल्पाबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. आणि थॅलसिमिया आणि सिकल सेल अनिमिया, मुळात सिकल सेल अनिमिया म्हणजे काय हेही तुम्ही सांगितलं तर बरं होईल.
2: आत्ता चिन्मय सरांनी जी काही

0: शिवमी सांगितली ती सिकल सेल आणि थॅलेसेमिया दोन्ही आजारांबाबत समानच आहे, की दोन्ही आजारांमध्ये आई वडिलांकडनं थोडेसे बदललेले असे पॅरेग्राफ मुलामध्ये जातात, दोन्हीबाबत ते सहज शक्य होऊन जातं. आणि या आजारांची समस्या ओव्हरऑल पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजमध्ये त्यांनी सांगितलं तशी कमी असल्यामुळे पटकन समाजाच्या दृष्टिक्षेपामध्ये ते येत नाहीत. म्हणजे जसं कॅन्सरचा पेशंट्स असतो तर त्याची आपल्याला काहीतरी भयानक चित्र समाजासमोर येतात, पोस्टर्स ठिकठिकाणी लागलेली असतात, पेशंट्स आपल्याला दिसून येतात आणि त्या भयानकतेमुळे लोकं कॅन्सर या विषयात अधिक जागरूक होतात. पण थॅलेसेमियाच्या पेशंटच्या बाबत मात्र आपल्याला असं दिसून येत नाही की अशा पद्धतीनं काही जखमा झालेल्या आहेत, चेहरे वेडेवाकडे झालेले आहेत, कुठंतरी नळ्या लावलेल्या आहेत, असं विदारक चित्र समाजासमोर येत नाही. आणि स्वाभाविक त्याच्या अभावामुळे समाजाला कळतच नाही की थॅलेसेमियाची जी मुलं आहेत ज्याला आपण वॉरियर म्हणतो ती जगतात कशी, आणि ते न कळल्यामुळे तो होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची याची उत्सुकता समाजामध्ये राहत नाही. पण जेव्हा रक्त देण्याच्या प्रक्रियेमध्ये काही संस्था इन्व्हॉल्व्ह असतात ज्याला आपण रक्तकेंद्र रक्तपेढ्या म्हणतो, त्यांच्यासमोर मात्र प्रत्येक थॅलेसेमिक पेशंट्सला दर 20 दिवसासाठी एक ताजी रक्ताची पिशवी उपलब्ध ठेवणं हे एक चॅलेंजचा विषय असतो, विशेषतः उन्हाळ्यासारख्या दिवसात जिथं रक्ताची खूप कमतरता असते. आणि अशा पद्धतीचं हे चॅलेंज या सगळ्या जनकल्याण रक्तपेढी साखळीशी संलग्न असलेल्या 14 रक्तपेढ्या गेली 40 वर्ष हे आव्हान पेलत आहेत. आणि प्रत्येक वेळी थॅलेसेमिक पेशंटसाठी रक्ताची कायम उपलब्धता राहील 40 वर्ष प्रयत्न करतायत. पण हे सगळं 40 वर्ष प्रयत्न करत असताना लक्षात असं आलं की आपण रक्ताची उपलब्धता ठेवतोय, पेशंटला मदत करतोय, पण हा पेशंट जन्मालाच येऊ नये यासाठी काय विचार केला पाहिजे. आणि म्हणून मग मागच्या वर्षी एप्रिल 25 मध्ये सगळ्या या विषयात काम करणाऱ्या संघटना संस्था यांचा एक एकत्रित विचार करून एक कार्यशाळा घेऊन असं ठरवण्यात आलं की समाजामध्ये या विषयामध्ये प्रबोधन करण्याची जी खरी आवश्यकता आहे ते काम आपण सुरू करावं. वेगवेगळ्या ठिकाणच्या थॅलेसेमिया सिकल सेलच्या सोसायटीज ज्या आहेत या पेशंटसाठी काम करतायत, चांगलं काम करतायत, पेशंटला आवश्यकतेनुसार सगळी मदत करतायत. पण हा आजार समाजामध्ये प्रत्यक्ष ज्यांना काहीही माहीत नाही आहे त्यांना समजावून सांगणं आणि त्यांच्या समुपदेशनातनं आता सरांनी जसं सांगितलं की हा प्रतिबंधात्मक उपाय जन्माच्या आधी केला तर 100% प्रिव्हेंशन त्याचं होऊ शकतं हे समाजापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. मग हे लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू झाला आणि या प्रकल्पाचं आपण असं म्हणू शकतो कॅप म्हणजे केअर अवेअरनेस अँड प्रिव्हेंशन. तर त्यातला केअरमध्ये भरपूर जण काम करतायत, तर आम्ही ए आणि पी म्हणजे अवेअरनेस आणि प्रिव्हेंशन या विषयात 14 रक्तपेढ्यांच्या माध्यमातून आता काम सुरू झालेलं आहे. अजून त्याच्यात 6-7 जिल्हे जोडले जातील की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण हे अवेअरनेसचं काम करू शकू.
1: अनुवांशिकतेबद्दल याच्या जरा सविस्तर सांगितलं तर बरं होईल. ही टाळता येते का ही गोष्ट एक वेळ, आणि याच्यावर काही उपचार असतात का?
2: बरोबर,
1: लक्षात आल्यानंतर ते ऐकायला आवडेल.
2: सो आता आपण जसं पाहिलं की माझ्या शरीरात जर एकच सदोष जनुक असेल, जीन असेल, तर माझ्या आयुष्यात फारसा फरक पडणार नाही. इतरांचं रक्त 12-13 हिमोग्लोबिन राहतं, माझं 9-10 राहील, पण मला माझी नेहमीची कार्य नेहमीप्रमाणे करता येतील. आणि ह्याच्यामुळेच होतं काय की माझ्या रक्तामध्ये हा दोष आहे हे चाचणी केल्याशिवाय अजिबात कळत नाही, आणि ते कळत नसल्यामुळे माझं पूर्ण आयुष्य धकून जातं. पण जेव्हा प्रजननाचा विषय येतो तेव्हा जर त्या व्यक्तीच्या जोडीदारामध्ये देखील तसाच सदोष जनुक असेल, जीन असेल, तर त्या दोघांना तसं अपत्य व्हायची शक्यता असते की ज्याच्यामध्ये बाळामध्ये 2 जीन्स चुकीचे येतील. आणि म्हणून याला आपण ऑटोसोमल रेसेसिव्ह आजार म्हणतो. म्हणजे काय? तर एकच जीन चुकीचा असेल तर त्याचा काही फरक पडणार नाही, पण दोन्ही जीन जर चुकीचे आले तर मात्र त्या बाळाला बरंच भोगावं लागेल. तर हे व्हायची शक्यता 4 पैकी 1. म्हणजे असं नाही बरं का की मला एक बाळ प्रॉब्लेम असलेलं झालं म्हणजे पुढची 3 बाळं चांगली राहणार आहेत. प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये ती शक्यता तशीच राहते, 4 पैकी 1. आता काही पालक असतात ते म्हणतात की ठीक आहे, निसर्गानी ईश्वरानी मला दिलेलं आहे, मला जसं दिलं आहे यथाशक्ती मी त्याचा सांभाळ करेन. जनकल्याण समिती असेल, त्यांच्या ब्लड बँक्स असतील, हे सगळेजण या पेशंट्सना मदत करायला तत्पर असतात. उदाहरण द्यायचं झालं तर दर महिन्याला 100 बाटल्या रक्त ते मोफत अशा रुग्णांकरता देतात. इट इज अ चॅलेंजिंग लाईफ,

0: आणि जे आव्हान आहे हे प्रत्येक परिवार तेवढं पेलू शकेल असं नाही. आजकाल
1: सक्षमही
0: मनुष्य,
1: नसतात,
0: हां,
1: सक्षमही
0: मनुष्यबळही कमी
1: नसतात
0: आहे, म्हणजे
1: त्या.
0: आर्थिक गोष्टी कदाचित समाज बघेल,
1: बरोबर
0: पण मानसिक आणि शारीरिक व्याधी ज्या आहेत त्या शेवटी त्या कुटुंबालाच सहन कराव्या लागतात. आणि मग भारतासारख्या विचारांनी प्रगत देशामध्ये, की आज मला अभिमान वाटतो की मी भारतात आलो 14 वर्षापूर्वी, तेव्हा भारतामध्ये अबॉर्शन लॉज थोडे पुराणे ब्रिटिशकालीन होते, पण भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आपले अबॉर्शन लॉज पण अशा पालकांकरता बदलले आहेत की जे पूर्वी 20 आठवड्यानंतर अबॉर्शनचा विचारही करता यायचा नाही, तर आता 24 आठवड्यापर्यंत करता येतो. 24 आठवड्याच्या पुढे देखील आपल्याला अबॉर्शनवरती आपलं जे बीजे मेडिकल कॉलेज आहे, ससून हॉस्पिटल आहे, ते सहकार्य करू शकतं. अगदी 30-35 आठवड्यापर्यंत ससूनने आम्हाला ह्याच्यात मदत केलेली आहे. आणि योगायोगाने उल्लेख करायचा गोष्ट अशी की ससून ह्या बाबतीतलं महाराष्ट्रातलं पहिलं रुग्णालय आहे. आणि ह्या सगळ्याचा जर सर्वंकष विचार केला तर काही पालक असं म्हणू शकतात की मला हे आधी शोधता येईल का, आणि जर अडचण असेल तर मे बी मी हे पुढे घेऊन जाणार नाही. आता तर तंत्रज्ञान त्याच्याही पुढे गेलं आहे. म्हणजे समजा काही पालक म्हणाले की अबॉर्शन हे मानसिकदृष्ट्या मला नको वाटतं, तर आपल्याला IVF बेबी पण करता येऊ शकतं, जिथे आपण जीन्स आधी टेस्ट करू शकतो आणि मग ते ट्रान्सफर करू शकतो. पण तो थोडा खर्चिक भाग आहे. त्याच्यामध्ये निसर्गाचं सक्सेस रेट जर आपण पाहिलं तर 75%, की 4 पैकी 3 बाळं चांगली राहणार आहेत. IVF सक्सेस रेट साधारण 60%, तर एवढा खर्च करून 60% सक्सेस रेट, आणि निसर्ग जर 75% देत असेल, तर सहसा वैद्यकीय सल्ला असा असतो की एखादं बाळ जरी थॅलेसिमियाचं बाधित दिसलं तरी लगेच IVF जाऊ नका, अजून एकदा तरी संधी घ्या. 2 बाळांमध्ये जर आपल्याला डिलिव्हरीपूर्वीच कळलं की आहे तर तुम्ही अबॉर्शन करू शकता, आणि मग आपण IVFचा विचार करू शकता. सो केवळ निदान नाही तर प्रतिबंध देखील, की थॅलेसिमियाची अननोन थॅलेसिमियाची डिलिव्हरी होणार नाही, इतक्या लेवलपर्यंत आता तंत्रज्ञान आलेलं आहे.
1: पण गर्भधारणा झाल्यानंतरच चाचणीमध्ये कळू शकतं का, त्यापूर्वीही अशी काही चाचणी उपलब्ध असते?
0: सो आपण काय करतो की पालकांची आधी चाचणी करतो प्रेग्नन्सीपूर्वी, आणि मग त्यांना आपण हे दोन्ही ऑप्शन्स देऊ शकतो की तुमची फिलॉसॉफी काय आहे, तुमचं तत्वज्ञान काय आहे. तुम्ही जर म्हणालात की आर्थिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या जो सक्षम मार्ग आहे तो काय आहे, तर गर्भधारणा होऊ द्यावी, झाल्यानंतर 3 महिन्यात 1 आठवड्यामध्ये आम्ही निर्णय देऊ शकतो की ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि मग जर तुमची मानसिक तयारी तशी असेल तर तुम्ही ती डिस्कंटिन्यू करू शकता आणि मग पुढच्या गर्भधारणेचा विचार करू शकता. हे आर्थिकदृष्ट्या खूप स्वस्तात होतं आणि मानसिकदृष्ट्या मात्र ह्याला चॅलेंजेस येऊ शकतात. किंवा जर आपल्याला ह्यातनं जायचं नसेल तर दुसरा मार्ग जो आहे तो आहे की तुम्ही सरळ कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्रज्ञानाकडे जाऊ शकता, जिथे आईचं आणि पुरुषाचं बीज आपल्याला घेता येतं, ते बीजाचं फलन झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग आपल्याला करता येतं,
1: अच्छा.
0: आणि त्याच्यात जर आजार नसेल तर ते बीज आपल्याला आईमध्ये सोडता
1: हो,
0: येतं,
1: आधीच त्याचं टेस्टिंग
0: टेस्टिंग
1: होतं.
0: करता येतं. पण हे थोडं खर्चिक होतं. आणि उत्कृष्ट IVF सेंटर, जसं आता आम्ही IVF करतो, तर सर्वोत्कृष्ट IVF सेंटर्सचा टेक होम बेबी रेट, की गर्भधारणा होऊन घरी जाईपर्यंतचा जो चान्स आहे, तो जगभरामध्ये साधारण 60% आहे. तर 60% IVF द्वारे, 75% निसर्गाद्वारे. त्यामुळे जर आपली गर्भपाताची तयारी असेल तर नैसर्गिक हे जास्त सक्षम आहे, पण जर 2-3 दा सारखंच ते होत असेल तर मे बी IVF.
1: म्हणजे गर्भधारणा होण्याआधीच पालकांना माहिती आहे असं तुम्ही सांगताय?
0: हां, गर्भधारणेपूर्वीची जी चाचणी असते तर आता सगळी चांगली हॉस्पिटल्स याच्याकरता ती चाचणी आधीच करून घेतात, की जेव्हा पालक, आता दुर्दैवाने काय होतं, आजही चांगल्या सेंटर्समध्ये 70% गर्भधारणा या अनप्लॅन्ड असतात, की गर्भधारणा होते आणि मग ते डॉक्टरकडे येतात,
1: बरोबर,
0: तर त्या 70% माहिती राहणार नाही. पण जे 30% आधीच डॉक्टरांकडे जातात त्यांची ऑलरेडी ही माहिती राहू शकते. आणि आता ऑफकोर्स काही शाळा कॉलेजेसच्या पुढाकारांनी, जनकल्याणच्या पुढाकारांनी, जसा गुजरातेत प्रयोग झाला, इतर जगभरात झालेला आहे, तसा प्रयोग आपल्या इथे व्हायला लागलेला आहे, इथे कॉलेजमध्येच या मुलांची चाचणी केली जाते.
1: म्हणजे पूर्वी लग्न करण्यापूर्वी रक्तगट बघा हेही सांगितलं जायचं नाही,
0: हो.
1: पण ही गोष्ट आता रुळली आहे की रक्तगट तुम्ही बघितला पाहिजे,
0: बरोबर.
1: तशी भविष्यात कदाचित ही गोष्ट रुळू शकते, काय सर?
2: गर्भधारणा व्हायच्या पिरियडमध्ये किंवा गर्भधारणा झाल्यानंतर हा सगळा खूप खर्चिक भाग आहे. त्या तुलनेनं अगदीच कमी खर्चामध्ये जर तुम्ही कॉलेज विद्यालय शिक्षण घेत असतानाच जर का या थॅलेसेमिया तुम्ही कॅरियर आहात का नाही ह्याची जर का तपासणी

0: गेलीत आणि तुम्हाला स्वतःला माहीत झालं की हां मी थॅलेसेमिया कॅरियर आहे, तर तुमच्यासमोर 100% पर्याय राहतो की मी दुसऱ्या थॅलेसेमिया कॅरियरशी लग्न करणार नाही. आणि माझं लग्न जर का दुसऱ्या कॅरियरशी झालं नाही तर थॅलेसेमिया बेबीचा जन्म 100% प्रिव्हेंट होतो. कारण एक नॉर्मल व्यक्ती आणि एक थॅलेसेमिया कॅरियर व्यक्ती असं जर का लग्न झालं तर थॅलेसेमिया बेबी जन्माला याची शक्यता अजिबात नाही, 0% आहे. म्हणजे कॅरियरनी लग्न करायचं, मग डॉक्टरकडे जायचं, मग समुपदेशन करून घ्यायचं, मग महागड्या टेस्ट करायच्या, त्या सगळ्याचा खर्च, मानसिक त्रास सगळा ॲक्सेप्ट करायचा आणि मग थॅलेसेमिक बेबी जन्माला येऊ नये म्हणून प्रयत्न करायचे. त्याच्याऐवजी स्वतःचं स्टेटस आधी जर का माहिती झालं की मी कॅरियर आहे का नाही, मी स्वतः थॅलेसेमिया कॅरियर नाही असं या वयोगटातल्या विद्यार्थी वयोगटातल्या मुला मुलींना माहीत झालं की मी थॅलेसेमिया कॅरियर नाही, तर मी कुणाशी लग्न करू शकतो, नाही मी त्याला एकदम फ्री आहे. पण मी कॅरियर असेल तर मी कॅरियर आहे हे स्टेटस लपवून न ठेवता माझ्या लग्नाच्या वेळी मी असा माझा जोडीदार शोधेन की जो कॅरियर नाहीये. आणि कॅरियर असणं ही काही आजार असण्याची स्थिती नाहीये. कॅरियर मध्ये कदाचित थोडस हिमोग्लोबिन काही वेळेला कमी राहतं, अन्यथा ते नॉर्मलच असतात. कॅरियर असणारी उदाहरणं सगळी समाजात आपल्याला दिसतात, जसं अमिताभ बच्चन आहेत, जॅकी श्रॉफ आहेत, अमीषा पटेल आहेत, हे सगळी अत्यंत त्यांच्या करिअरमध्ये चांगली झालेली यशस्वी झालेली लोक आहेत की जे थॅलेसेमिया कॅरियर आहेत. पण ते कॅरियर असल्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये काहीच हे आलेलं नाही. त्यामुळे या आपल्या लोक चळवळीतनं आपण असाही प्रयत्न करतो आहोत की कॅरियरला टॅबू समजू नका, आपल्या वरचा एक डब्बा समजू नका. कॅरियर ही स्थिती आहे. जसे माझी उंची लहान आहे, माझी उंची जास्ती आहे, माझे केस कुरळे आहेत किंवा माझा रंग गोरा आहे, तसंच मी कॅरियर आहे. इतक्या सिम्पलपणानं कॅरियर स्टेट समाजामध्ये रुजलायला पाहिजे, अशी समाजाची मानसिकता व्हायला पाहिजे, असं आम्ही या सगळ्या वेगवेगळ्या रक्तपेढ्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विषयात जागरूकता करणारा एक माणूस सध्या काम करतोय आणि जागृती करण्याचा प्रयत्न करतोय.
1: कुठल्या वयामध्ये करायची ही टेस्ट?
0: खरं तर कुठल्याही वयात चालू शकते लग्न व्हायच्या आधी, पण सामाजिक अनुभव असा सांगतो की तुम्ही साधारणपणे 18 ते 30 या वयोगटात केली तर या टेस्टचं महत्व काय आहे हे लोकांच्या लक्षात येतं. आधी केली तर बऱ्याच वेळा लोक विसरून जातात आणि मग त्या टेस्ट करण्याचा उपयोग राहत नाही. त्यामुळे सगळ्यात चांगलं वय कुठलं की तुम्ही सिनियर कॉलेजमध्ये प्रवेश केलाय आणि आता पदवी घेणार आहात, हा जो मधला एक 3-4 वर्षाचा काळ आहे, त्या काळामध्ये तुम्ही टेस्ट करून घेतलीत, कॅरियर म्हणून सापडलात आणि मग समुपदेशन करून घेतलं, तर त्याचा इम्पॅक्ट हा थॅलेसेमियाचा बर्थ प्रिव्हेंट करण्यात अधिक होतो. त्यामुळे हा वयोगट अधिक चांगला आहे,
1: अधिक महत्वाचा. सर, रक्तगट पॉझिटिव्ह निगेटिव्ह असणं आई वडिलांचा, याचा आणि याचा काही संबंध आहे?
2: अगदीच नाही. पण हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण बरेचदा मिसकॅरेजचे पेशंट आमच्या रिकरंट मिसकॅरेज क्लिनिकला येतात आणि ते म्हणतात आमचा रक्तगट सारखा आहे म्हणून आमचा मिसकॅरेज होत आहे का, तर खूप मोठा गैरसमज आहे. त्याचा मिसकॅरेजशी काही संबंध नाही. रक्तगट फक्त एका महत्वाच्या कंडिशनमध्ये आपल्याला उपयोगी पडतो, जो आहे की आईचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल आणि बाळ जर पॉझिटिव्ह असेल, आणि त्यातही जेव्हा ब्लीडिंग होतं, डिलिव्हरी होते, जिथे आईचं आणि बाळाचं रक्त एकमेकात मिक्स होतं बाळ पोटात असताना, अशा वेळेला आईला एक प्रोटेक्टिव्ह इंजेक्शन देता येतं, अँटीडी नावाचं. ते इंजेक्शन जर मिळालं नाही किंवा त्याचा डोस कधी कधी कमी पडू शकतो, दुर्दैवाने आजही त्याचा डोस कॅल्क्युलेट करण्याची जी टेस्ट आहे क्लायहॉर्बेट के टेस्ट म्हणून, ती इतक्या सहजी भारतामध्ये उपलब्ध नाही, कारण रिसेस निगेटिव्ह पेशंटच 4% आहेत आणि अजून तेवढी जागरूकता ती टेस्ट करून मग मी डोस ठरवेन आणि त्या टेस्टचा रिपोर्ट त्याच्याकरता मला 24 तासात मिळायला हवा, तर तेवढा अगदी पुण्यासारख्या शहरात देखील शक्य नाही. त्याच्यामुळे आजही तो डोस कॅल्क्युलेट न करता एक ढोबळमानाने डोस द्यावा लागतो आणि त्याच्यात सहसा 2% पेशंट्सना डोस कमी पडतो. आणि ह्या पेशंट्समध्ये पुढच्या प्रेग्नन्सीजमध्ये अँटीडी नावाची प्रथिनं त्यांच्या रक्तामध्ये येतात, जी प्रोटेक्टिव्ह असतात आई करता. पण जर बाळ पॉझिटिव्ह असेल, जे 92% वेळा असतं, तर त्या बाळांचं रक्त नष्ट होतं. म्हणजे बाळ जसं 3-4-5 महिन्यामध्ये रक्त बनवायला लागतात तसं त्यांचं रक्त कमी व्हायला लागतं, कारण आईची प्रथिनं येतात आणि त्याला त्या पेशींना थांबवून देतात. मग अशा बाळांच्या हृदयावर सूज येते, पोटात पाणी होतं, त्याच्याही करता आता उपाय आहेत. मी पोटात जाऊन रक्त देऊ शकतो आणि जनकल्याणची जी पुण्यातली ब्लड बँक आहे ती उत्कृष्ट प्रतीचं रक्त आम्हाला 3-4 तासात देते, जे अगदी मी आता हाँगकाँगमध्ये जातो तर हाँगकाँगमध्ये

0: देखील ते शक्य नाही, त्यांना 2 दिवस लागतात. तर अशी बाळं वाचवता येतात. मध्ये आम्ही एका बाळाच्या वाढदिवसाला गेलो, त्याची मोठी मुलगी 16 वर्षाची होती, मधली 10 बाळं या आजाराने गेली होती, आणि मग 12वं बाळ आम्ही वाचवू शकलो. त्याच्या 5व्या वाढदिवसाला बोलवलं होतं. तर उपाय आहेत, पण अवघड होत जातात.
1: बरोबर.
0: त्यामुळे जितकं सोपं सरलीकरण या सगळ्याचं आपल्याला करता येईल ते आपण करू शकतो. हॅव्हिंग सेड दॅट, व्हेरी इम्पॉर्टंट नोट अशी आहे की जसं मगाशी विषय झाला की आपण जोडीदार ठरवू शकतो, पण तो केवळ थॅलेसेमिया एकाच चाचणीवर ठरवायची गरज नाही, एकाच निकषावर ठरवायची गरज नाही. बाकी जोडीदार जर सुयोग्य असेल तर आता तंत्रज्ञान तुम्हाला नक्की मदत करू शकतं. तेवढ्याकरता काही खूप मोठे निर्णय घ्यायची, लग्न तोडायची अशी काही गरज नाही,
1: पण याची जाणीव असली पाहिजे.
0: जाणीव
1: किती महत्वाची, त्याच्यावर जाणीव जेव्हा असेल तेव्हा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. सर, एकदा बाळाचा जन्म झाल्यानंतर काय पद्धतीचे उपचार असतात?
2: पालकांच्या अबोध स्थितीमुळे थॅलेसेमिया बाळाचा जन्म होतो. बाळ जन्माला येतं 3-4 महिन्यापर्यंत ठीक असतं, आणि मग नंतर त्याची वाढ होत नाही आहे, अशक्तपणा जाणवतो आहे, पोटाचा घेर वाढतो आहे, पांढुरकी त्वचा दिसते, चिडचिड होत आहे, वारंवार इन्फेक्शन होत आहेत. मग अशा स्थितीत जेव्हा ते पेडियाट्रिशियनकडे दाखवलं जातं तर पहिल्या काही नॉर्मल उपचाराला ते बाळ व्यवस्थित प्रतिसाद देत नाही आहे असं लक्षात आलं की मग पेडियाट्रिशियन पुढच्या तपासण्यांकडे जातं, आणि त्याच्यामध्ये लक्षात येतं की बाळाला थॅलेसेमिया झालेला आहे. आता बाळाला थॅलेसेमिया झालं आहे म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे आईवडिलांची पण टेस्ट होऊन जाते, पण तेव्हा टेस्ट करण्यात काही हशील नसतं कारण ऑलरेडी बाळ जन्माला आलेलं आहे. आता अशा स्थितीत जन्माला आलेल्या बाळाला सरांनी सांगितलं त्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन हे व्यवस्थित तयार होत नाही, ॲबनॉर्मल राहतं, त्यांची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी राहते. म्हणून ऑक्सिजनमुळे जे काही शरीरातल्या विविध पेशींचा ऑर्गनचं पोषण व्हायला पाहिजे ते होत नाही, मग त्यांना रक्त द्यावं लागतं. आता ही रक्त देण्याची फ्रिक्वेन्सी किती राहते तर ही रक्त देण्याची फ्रिक्वेन्सी दर 20 दिवसाला अशी लागू शकते, आणि जसं बाळाचं वय वाढत जातं तसं रक्त द्यायची क्वांटिटी ही पण वाढत जाते. पण तुम्ही बाहेरनं रक्त देत असल्यामुळे शरीरामध्ये जास्ती लोह साठतं, आणि मग ते लोह काढण्यासाठी म्हणून वेगळी औषधं या बाळांना द्यावी लागतात. मग आत्ता जसं जनकल्याण रक्तपेढीचा उल्लेख झाला तसं चेनमधल्या सगळ्या रक्तपेढ्याच्या माध्यमातून जवळजवळ 2300 थॅलेसेमिक पेशंट्सना 24,000 बॅगा फ्री ऑफ कॉस्ट आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षात दिलेल्या आहेत. पण बॅगा फ्री मिळाल्या आहेत, पण या सगळ्या पेशंट्सना त्या शरीरात चढवलेल्या रक्तामुळं साठलेलं लोह काढण्यासाठी औषधं फ्री नाहीत ना मिळत, आणि ती औषधं जवळजवळ महिन्याला 12-15 हजार रुपये खर्च करून घ्यावी लागतात. त्या औषधाचाही परिणाम जर का व्यवस्थित झाला नाही तर त्याची प्लीहा किंवा स्प्लीन काढण्यासारखी ऑपरेशन्स करावी लागतात, किंवा काही वेळेला हे लोह साठून साठून त्या सगळ्या बाळांमध्ये काही ऑर्गन डॅमेजेस होतात. म्हणजे लहान बाळांमध्ये सुद्धा काही वेळेला फॅमिली हिस्ट्री नसताना सुद्धा पॅनक्रिया डॅमेज होऊन डायबिटीस होऊ शकतो, मेंदूच्या ठिकाणच्या काही हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे थायरॉइडसारखे विकार लागू शकतात, किंवा अन्य एंडोक्राईन डिसऑर्डर्स पण लागू शकतात. अशा अनेक गोष्टींना त्या बाळांना सामोरं जावं लागतं. हे सोडून ओव्हरऑल इम्युनिटी कमी असल्यामुळे काही छोट्या मोठ्या आजारांसाठी हॉस्पिटलायझेशन हाही एक त्यांच्या 5वीला पुजलेला विषय राहतो. इन्व्हेस्टिगेशन्स प्रत्येक वर्षाला करून घ्यावे लागतात. म्हणजे असा सगळा जर का विचार साखळी, तर वर्षाला त्या बाळाच्या पालकांना 2-2.5 लाख रुपये बाजूला ठेवावेच लागतात. आता ज्या जोडप्याचं नुकतंच लग्न झालं आहे, जे जोडकं नुकतंच कमावत आहे, अशा जोडप्याला जर का थॅलेसेमिक बाळ जन्माला आलं तर त्यांच्या त्या सुरुवातीच्या मर्यादित उत्पन्नाच्या स्थितीमध्ये 2-2.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला बाजूला काढणं हा केवढा आर्थिक भार आहे. आणि ज्या दिवशी ट्रान्सफ्युजन करायचंय त्या दिवशी त्या बाळाला घेऊन हॉस्पिटलला जाणं, त्या दिवशीची एम्प्लॉयमेंट म्हणजे ती बिनपगारी रजा होते, तर हे सगळे चॅलेंजेस हे बाळाचा जन्म झाल्यानंतर होतात. त्यातूनही एक उपाय आहे मुक्तीचा, त्याबाबत चिन्मय सर जास्ती सांगू शकतील, त्याला आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो, पण तो सुद्धा महागडा आहे.
0: सो आता जे सांगितलं त्यातनं मुक्ती जर पाहिजे असेल तर आता 2 उपाय त्याच्यामध्ये आलेत. त्यातला एक उपाय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, म्हणजे डिलिव्हरीनंतर जसं बाळ मोठं व्हायला लागतं हा आजार कळतो, आणि जर आपल्याला शक्य झालं तर आपल्याला दुसऱ्या कोणाचा तरी बोन मॅरो जो हे रक्त चांगल्या पद्धतीने बनवू शकेल असा ह्या बाळामध्ये ट्रान्सप्लांट करता येतो. ट्रान्सप्लांट केल्यानंतर तो फॉरेन बॉडी म्हणून ट्रीट केला जातो, तो जाऊ नये म्हणून त्याला

अशी औषधं द्यावी लागतात ज्याला आपण इम्युनो सप्रेसंट म्हणजे बाळाची प्रतिकार शक्ती कमी करणारी औषधं ही त्या बाळांना आयुष्यभर घ्यावी लागतात आणि त्यानंतर देखील बऱ्यापैकी बाळांमध्ये ट्रान्सप्लांट रिजेक्शनही होऊ शकतं. याच्याकरता स्टेमसेल थेरपीचाही प्रयत्न करून झालेला आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट रिजेक्शनचं प्रमाण अजून जास्त असतं आणि याचा खर्च अगदी सबसिडाईज सेंटरमध्ये जरी करायचा झाला तरी 10 ते 12 लाख रुपये एका बाळाकरता होतो आणि हा केवळ आपण त्या दिवशीच्या प्रोसिजरचा खर्च म्हणतोय. त्याच्या पुढे दर महिन्याच्या औषधांचा खर्च,

0: ते 12 लाख रुपये एका बाळाकरता होतो, आणि हा केवळ आपण त्या दिवशीच्या प्रोसिजरचा खर्च म्हणतोय. त्याच्या पुढे दर महिन्याच्या औषधांचा खर्च, तपासण्यांचा खर्च. बरं, अशा बाळांमध्ये काय होतं की प्रतिकारशक्ती आता कमी आहे, कारण औषधांमुळे आपण ती दाबून टाकली आहे. मग साधी सर्दी पडसं जरी झालं तरी त्याचा एकदम न्यूमोनिया होऊ शकतो, मग अशा वेळेला आय सी यू ॲडमिशन लागतात, बाकीचे आजार येतात. त्यामुळे ट्रान्सप्लांटचा उपाय जरी असला तरी तो सर्व म्हणजे काय म्हणू खूप सुपर पॉवरफुल उपाय आहे असं नाही, आणि त्याच्यामध्ये परत पुढे अडचणी आहेतच. आता तंत्रज्ञान अजून एक स्टेप पुढे चाललं आहे. क्रिस्पर नावाचं एक तंत्रज्ञान आलं आहे ज्याच्यामध्ये आपण जीन एडिटिंग करू शकतो. की आता गर्भात कळलं की हा ह्या जीनमध्ये दोष आहे तर गर्भात आपण इंजेक्शन देऊन तो जीन बदलू शकतो. त्याची आत्ताची कॉस्ट साधारण 300 कोटी रुपये एका बाळाकरता आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी ह्या सगळ्या तंत्रज्ञानांना तसं तितकं वैद्यकीय प्रमाण नाही आहे, त्याचे अजून साईड इफेक्ट्स इतर गोष्टी कळायच्या आहेत, आणि किंमत अतिशय चावाक्याबाहेरची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे बदलणार आहेत, बदलत आहेत. पण जेव्हा एक साधी 750-800 रुपयाची टेस्ट जी जनकल्याण समिती आता मोफत उपलब्ध करून देत आहे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, त्याच्या पुढचं जे काउन्सिलिंग आहे, तंत्रज्ञान आहे, आतमध्ये सुई घालून बाळाचं सॅम्पल घेणं आहे आणि त्याची जेनेटिक टेस्ट आहे, तर अशा वेळेला हा पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे का याचा विचार
1: येऊ शकतो. असे
0: टाळता येऊ शकतो.
2: रक्तपिढीनं प्रीथम या नावानं प्रोजेक्ट सुरू केला, प्रीनेटल आयडेंटिफिकेशन ऑफ थॅलेसेमिया मेजर. पहिल्यांदा सरकारी रुग्णालयातल्या गर्भार महिलांसाठी हा विषय सुरू केला, मग नंतर महाविद्यालयीन विद्यार्थी पण त्याच्यामध्ये घेतले, आणि मग प्रीथम फक्त नस ठेवता ओव्हरऑल थॅलेसेमिया स्क्रीनिंग. याच्यातनं जवळजवळ 700 कॅरियर आपल्याला सापडले. 700 च्या 700 कॅरियरचं काही डॉक्टरांच्या माध्यमातून आपण काउन्सिलिंग केलेलं आहे.
1: आणि किती लोकांमध्ये 700 सापडले?
2: 24,000 साधारण 24,000 जणांचं स्क्रीनिंग केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 700 सापडले. 700 च्या 700 जणांचं काउन्सिलिंग केलं, त्या सगळ्यांना जेव्हा शक्य झालं तेव्हा फिजिकली बोलून घेतलेलं.
0: आणि हा नंबर जो आहे ना हा आता आपण पुण्याविषयी बोलतोय
2: फक्त.
0: जसं आपण पूर्वेकडे जायला लागतो नागपूरकडे, तसं सिकलसेल अनेमियाचं प्रमाण खूप झपाट्याने वाढतं. म्हणजे जे इथे आम्ही 2-5% म्हणतोय इंटिरियर्स ऑफ गडचिरोली आणि काही जे बेल्ट्स आहेत सिकलसेल अनेमियाचे, तिथे 50-60% कॅरियर आहे.
1: थॅलेसेमियावर अवलंबून असतं आहार
0: हे अनुवंशिकतेवर आहे. काय आहे ना की हे दोन्ही जे जीन्समधले बदल आहेत हे खरं तर प्रोटेक्टिव्ह आहेत. कोणाकरता? जंगलात राहणाऱ्या मानवाकरता. तिथनं ते आपल्यात आले. थॅलेसेमिया ग्रीक शब्द का आहे? कारण तो ग्रीसमधनं आलाय. ग्रीसच्या आजूबाजूचे जे समाज आहेत तिथे 6 पैकी 1 जणाला थॅलेसेमियाचा जीन असतो, जो भारतापर्यंत येईपर्यंत डायल्यूट झाला पण अलेक्झांडरने आणून तो पोचवला. साधारण 3-5% जसं आपण पूर्वेकडे जाऊ जिथे अलेक्झांडरचे वंशज जास्त असतील तिथे तो प्रमाण अजून जास्त आहे. त्यामुळे सिंधी कम्युनिटीज आहेत, पंजाबी कम्युनिटीज आहेत, तिथे आपल्यापेक्षा जास्त आहेत. दक्षिणेकडे येऊ तसं सिकलसेल अनिमिया जास्त आहे. तर ह्या पद्धतीने
1: आपलं प्रादेशिकता पण
0: प्रादेशिकता आहे. आणि आता सरमिसळ झाली आहे.
1: हो, आता प्रादेशिकता बरोबर.
0: त्याच्यामुळे ते आता म्हणजे आता मध्ये आमच्याकडे एक कपल आलं होतं, बायको सिंधी नवरा पंजाबी. तिच्याकडे इराणचा जीन होता, त्याच्याकडे ग्रीसचा जीन होता आणि ते पुण्यामध्ये होते. तर असं आता त्याला म्हणजे एव्हरीबडी कॅन बी अफेक्टेड.
2: म्हणजे हे जीन आपल्या शोधामध्ये लक्षात आले दोघांचे. पुण्यामध्ये आपली एमयुएचएसची लॅबोरेटरी आहे, तिथं हा जेनेटिक स्टडी आहे बरं का. म्हणजे आत्ता आम्ही महाराष्ट्र म्हणून सुरू केला आणि अभ्यास केल्यानंतर असं लक्षात की ऍडव्हान्स जेनेटिक टेस्टिंग आत्ता पुण्यामध्ये सुरू आहे आणि तिथलं आपल्याला ह्याच्यात जे संशोधक आहेत त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग होतोय.
1: सरांनी मग अशी गुजरातचं उदाहरण सांगितलं तर तिथे अशा पद्धतीचं काही काउन्सिलिंग किंवा
2: बरोबर. गुजरातमध्ये कॅरियर रेट जवळजवळ 14% आहे, जो आपल्याकडे 4% आहे.
1: 14.
2: त्यामुळे थॅलेसेमिक पेशंटचंही प्रमाण तिथे खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून त्यांनी साधारणपणे 15-1 वर्षापूर्वीच हा विषय सुरू केला आणि आत्तापर्यंत 40 लाखाच्या वर जास्ती लोकांचं त्यांनी स्क्रीनिंग केलेलं आहे आणि त्या स्क्रीनिंगमधनं काही 1,000 जन्म हे रोखण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. पण त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं एक लोक चळवळ म्हणून उभं केलं, म्हणजे गुजरातल्या अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्यात इन्व्हॉल्व करून प्लस एखाद्या कॉलेजमधला प्रोफेसर, पीएच डी झालेला डॉक्टरसुद्धा त्या मुवमेंटमध्ये घेऊन त्यांनी

0: सर्व स्तरावर एक समुपदेशकांची साखळी तयार केली आहे की ज्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजायचं, कारण वाहक कुठेही सापडतोय, तो उच्च शिक्षित पण आहे, गरीब पण आहे, मध्यम वर्गीयने, तर या सगळ्या पातळीतले समुपदेशक त्यांनी तयार केले. आत्ता जे आपण थॅलेसेमिया सिकल सेल जागृतीचं अभियान सुरू केलंय त्याच्यात आपला उद्देश हाच आहे की थॅलेसेमिया या विषयात प्रबोधन करणारा एखादा नुसता माणूस किंवा काही माणसं तयार करून उपयोगाचं नाही आहे, तर सापडणाऱ्या कॅरियरचं व्यवस्थित समुपदेशन होऊन थॅलेसेमियाचा जन्म रोखणं आणि तसाच गुजरातच्या मॉडेलवर आपला प्रयोग करणं सुरू आहे.
1: केवळ औषधं किंवा रक्त पुरेसे नाहीत, तर लोकचळवळ, तुम्ही जो शब्द वापरलात, लोकचळवळ या संदर्भातली होणं गरजेचं आहे. आणि आजच्या आपल्या चर्चेच्या निमित्ताने लोकांना हा विषय समजला असेल, त्याची जागरूकता निर्माण झाली असेल अशी आशा करूया. तुम्ही दोघंही जण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण सप्ताह विशेष चर्चा यामध्ये 8 मे या जागतिक थॅलसेमिया दिनाच्या अनुषंगाने चर्चा ऐकलीत. सहभाग होता डॉक्टर आशुतोष काळे आणि डॉक्टर चिन्मय उमरजी यांचा, सूत्रसंचलन गौरी लागू यांचं, निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 10 वाजलेत, प्रसारित करत आहोत नाट्यसंगीत.

0: श्रोतो, आताच आपण स्वयंवर या नाटकातील पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची रचना ऐकलीत. संगीत भास्कर बुवा बखले यांचं होतं.
1: स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: तिन्ही कॉलेजला
4: काळजी करू नकोस,
3: फीस पाहिलीस का? काय कसं आहात?
5: काय झालं?
4: फीस अटेन्शन.
5: राहुलचा बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
6: RBI सांगते
7: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
0: ऐकूया मास्टर दीनानाथ यांनी संगीतबद्ध केलेलं विश्राम बेडेकर यांचं हे पद प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात.

बस एक झिझक है हाल दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा, फसाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में। शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी। बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे।

0: टप टप टप धरती सुमने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553706।
2: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी। पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत। जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया। ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202553705 किंवा 6। नक्की फोन करा, हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
3: श्रोतो, आता ऐकूया सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांची रचना। संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर यांचंच आणि स्वर रामदास कामत यांचा।

श्रोतेहो, सौभद्र या नाटकातील या पदाबरोबरच नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रसारण. 10:25 झाली आहे. वेळ झाली आहे काही स्थानिक निवेदन ऐकण्याची. सुरुवातीला हे निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवतीय. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अतिशय आवश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणं टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागृत करा. श्रोतेहो, हे पुढलं निवेदन दीपस्तंभ फाउंडेशनकडून. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेली भारतातील पहिली संस्था आहे. ही संस्था या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास आणि संस्कार यावर भर देते. संस्थेत सध्या देशभरातील विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी शिक्षण घेतात. याच उपक्रमाचा भाग म्हणून आगामी प्रवेश परीक्षा 2026 घोषणा होत आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. निवेदन संपलं. श्रोतेहो, हे निवेदन आहे हरवलेल्या व्यक्तीविषयीचं. सुधीर प्रकाश भेलके, वय 30 वर्ष, तालुका मावळ, जिल्हा पुणे. ही व्यक्ती प्रकाश नारायण भेलके पिंपरी चिंचवड या भागातून हरवली आहे. या व्यक्तीचं वर्णन असं. रंग गोरा, अंगानं मध्यम, चेहरा गोल, उंची 6 फूट, नाक मस्के, डोळे काळे पांढरे, दाढी राखलेली आणि यांनी टी शर्ट, पॅन्ट असा पेहराव परिधान केला आहे. यांना मराठी भाषा बोलता व लिहिता येते. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास हिंजवाडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड इथं संपर्क साधावा. हे निवेदन देखील हरवलेल्या व्यक्तीविषयीचं. प्रवीण संभाजी भोसले, वय 58 वर्ष. हे 18 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घरगुती कारणावरून वाद झाल्यावर कामावर जातो असे सांगून गेले. ते परत आलेले नाहीत. या व्यक्तीचं वर्णन असं. रंग गोरा, चेहरा उभा, केस पांढरे काळे, नाक सरळ, उंची 5 फूट 6 इंच, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे, काळ्या रंगाची पॅन्ट आहे, पायात चॉकलेटी रंगाची चप्पल आहे. यांना हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषा बोलता येते. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. निवेदन संपलं.

0: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत काही हिंदी चित्रपट गीतं.

श्रोते हो, आज प्रसिद्ध गीतकार सैयद अख्तर हुसैन रिजवी उर्फ कैफी आजमी यांचा स्मृती दिन. त्यानिमित्त आत्ता सुरुवातीला आपण ऐकलं पाकिजा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कैफी आजमी यांनी लिहिलेलं हे गीत. संगीत होतं गुलाम मोहम्मद यांचं. कार्यक्रमात अजून एक गीत आपण ऐकूया, बहारे फिर भी आएंगी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं ओ पी नय्यर यांचं संगीत असलेलं हे गीत, लिहिलंय कैफी आजमी यांनी.

श्रोते हो, आज प्रसिद्ध गीतकार कैफी आजमी यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त आत्ताच आपण बहारे फिर भी आएंगी या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं ओपी नय्यर यांचं संगीत असलेलं हे गीत ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी काही माहिती.

0: टप टप टप धरती सुने टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।
2: श्रोते हो, आम्ही आपल्याला काही हिंदी चित्रपट गीत ऐकवत आहोत। श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत ज्यांनी कौटुंबिक मूल्य सांगणाऱ्या, जसं की जीवन मृत्यू, सौदागर, सावन को आने दो, अखियों के झरोकों से, पिया का घर, नदिया के पार, गीत गाता चल, चित चोर, मैंने प्यार किया यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली, असे चित्रपट निर्माते आणि प्रसिद्ध अशा राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांची आज जयंती। त्यानिमित्त सुरुवातीला ऐकूया मैंने प्यार किया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, असद भूपाळी यांचं गीत असलेलं हे गाणं, कंपोज केलंय राम लक्ष्मण यांनी।

श्रोते हो, आत्ताच आपण मैंने प्यार किया या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं असद भूपाली यांनी लिहिलेलं गीत ऐकलं. आज प्रसिद्ध संतूर वादक आणि संगीतकार पद्मविभूषण

पद्मश्री पंडित शिवकुमार शर्मा यांचा देखील स्मृती दिन आहे. श्रोते हो, त्यानिमित्त आता ऐकूया सिलसिला या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत, आणि याला संगीत आहे शिवहरी यांचं.

श्रोते हो, मुंबईचा फौजदार या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. याला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. आणि या गीताबरोबरच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात इथेच थांबूया. नमस्कार.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, दुपारचे 12 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये आज ऐकूया फोन इन सखी संदेश. आजचा विषय आहे गाणे मनातले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय यशश्री पुणेकर यांनी, तर सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, गाणं मनातलं. आपण नेहमीच आपल्या मनात एखादं गाणं गुणगुणत असतो, पण या गाण्यांची गंमत सांगू का तुम्हाला? हे जे सात सूर आहेत ना, ते आपल्या हृदयाचंच संगीत वाजवत असतात असं वाटतं. सखी संदेशमध्ये बघूया पहिला फोन कोणाचा येतोय ते.
1: सखी संदेश.

0: नमस्कार सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: मी सविता बोराटे बोलते, बालेवाडी पुण्याहून.
0: हा हा बोला ताई.
1: आजचा आपला विषय आहे की माझा आवडीचे गाणे.
0: हो हो.
1: संगीत हे माणसाला एक प्रकारचं सुखद अनुभव देतो.
0: हो.
1: आणि जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संगीताला फार मोठं स्थान आहे. आणि मराठीमध्ये अनेक अनेक भावगीतं, भक्तिगीतं, अभंग वगैरे झालेले आहेत.
0: हो.
1: त्याच्यातलं कुठलं एक आवडीचं आपण सांगावं
0: हा
1: या संभ्रमात मी होते खरं. पण त्यातलं त्यात एक गाणं अतिशय जुनं गाणं आहे ते. साधारण 40-50 वर्षापूर्वीचं असावं.
0: बर.
1: जे गदी माडगूळकरांचं आहे आणि सुधीर फडकेंचं संगीत आहे आणि गायलं पण त्यांनीच आहे.
0: वा वा वा.
1: अतिशय जीवनाचं तत्वज्ञान, परमेश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी, या सृष्टीतले जे हेलकावे आहेत किंवा या सृष्टीमधले जे विविध अंतरंग आहेत त्याचं जे परीक्षण आहे ते अतिशय सुंदर त्याने त्याच्यात मांडलेलं आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार.
0: हो, प्रपंच सिनेमातलं गाणं आहे. आणि खरंच आहे तुम्ही म्हणता तसं की गदिमांनी इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय.
1: अनेक जे पदर आहेत त्या गाण्याचे, त्या प्रत्येक कडव्यामध्ये तुम्हाला जीवनाचं तत्वज्ञान ओतप्रोत भरलेलं आपल्याला दिसेल.
0: खरं.
1: घटाघटांचे रूप आगळे, माणसं अनेक निर्माण केलेली आहेत परमेश्वराने. एकही माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही, एकही व्यक्ती दुसऱ्या माणसासारखी नाही. व्यक्ती सापेक्षता ही इतकी दाखवलेली आहे आणि अतिशय सोप्या शब्दात ती मांडलेली आहे. आणि सुधीर फडकेंनी त्याला अतिशय सुंदर मधुर संगीत दिलेलं आहे आणि तेवढ्याच भावपूर्ण यांनी त्यांनी ते गायलेलं गाणं आहे. ते मला जवळजवळ मला असं वाटतंय की 68-69 सालातलं असावं ते गाणं. मला आता निश्चित आठवत नाहीये, पण तेव्हापासून ते गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हापासून ते गाणं मला भावलेलं आहे. ते माझ्या डोक्यात इतकं घट्ट बसलंय की 2026 सालाला सुद्धा ते तेवढंच प्रकर्षाने ते डोक्यात आहे. आणि ते मला अतिशय आवडतं. मी एकटी बसली असली डोळे मिटून तरी किती सुंदर आणि किती सोप्या शब्दात गदिमांनी त्यातलं आपल्याला अंतर्भूत असलेलं सगळं तत्वज्ञान, जीवनाचं म्हणा किंवा आयुष्याचं म्हणा, हे सांगितलेलं हे प्रकर्षाने जाणवतं. आणि अतिशय सोप्या शब्दांमध्ये हे त्यातलं त्यात नव्हतं.
0: छान गाणं सुचवलं तुम्ही आणि आपण ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत.

0: सखी संदेश कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: आज गाण्याविषयी सांगायचंय ना.
0: हो.
1: थँक्यू. यशस्वी पुणेकर ताई बोलताय ना.
0: हो हो.
1: मला एक गाण्याविषयी सांगायचंय. चित्रपट आहे पुत्र भावायचा.
0: बर.
1: आणि आम्ही तो चित्रपट लहानपणी वडिलांनी दाखवला होता मला. त्यातलं एक गाणं मला म्हणजे खूपच आवडलं होतं आणि मला गाण्याची पण आवड आहे. ते मी गाणं आम्ही खान्देशमध्ये वरणगावला होतो. मी 9वी मध्ये होते, 9th मध्ये. आणि तिकडे गणपतीचा कार्यक्रम होता तर तिकडे गाणं म्हणायचं होतं आपल्या आवडीचं, कोणत्याही भाषेचं चालतंय. तर मी गेली तिकडे आणि मी ते जिथे सागरा धरणी मिळते ते गाणं म्हटलं होतं. प्रथम माझं स्टेजवरचं पहिलं गाणं. हा. तर ते गाणं इतकं सगळ्यांना आवडलं. तिकडचे ते जनरल मॅनेजर होते फॅक्टरीच्या, ऑर्डनन्स फॅक्टरी होती, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव. तर तिथल्या त्या जनरल मॅनेजरना इतकं आवडलं त्यांनी वन्स मोर दिला मला. खूप आवडलं. मी संध्या घोष बोलते, ओळखलंच असाल तुम्ही.
0: गेल्या वेळेला पण आपण बोललो होतो.
1: हो. मी 15 दिवसांनी लावला फोन आता. मागच्या वेळेस नाही लावला. तुम्ही म्हणाला काही गॅप देऊन लावायचा फोन.
0: हो.
1: नेहमी दुसऱ्यांना पण करायचा असतो म्हणून.
0: हो, हो.
1: तर ते मला माझी आठवण सांगायची होती.
0: येस.
1: तर तेच मी सांगितलं की मला तेच गाणं लावा तुम्ही जिथे सागरा सुमन कल्याणपूरनी गायलेलं आहे.
0: हो हो हो. छान गाणं आहे आणि अवश्य ऐकूया. धन्यवाद.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम।
1: हॅलो, हां नमस्कार मॅडम,
0: बोला।
1: हां मी नसरापूरवरून चांदबीबी शेख बोलत आहे।
0: बर,
1: आपल्याला आपल्या आवडीचं गाणं सांगायचंय ना?
0: हो,
1: आशा भोसलेचं सांगायचंय।
0: बर,
1: मागच्या वेळेस आशा भोसलेवर होतं मॅडम, आम्ही खूप प्रयत्न केलं पण लागलंच नाही आम्हाला।
0: बरोबर,
1: आता गाणे ऐकतोय म्हणून ते मागच्या वेळेस लिहून ठेवलं होतं, म्हणलं आशा भोसलेच्या वेळी हे गाणं सांगायचं।
0: बर,
1: म्हणून आता परत प्रयत्न केले, म्हणलं लावावं आपलं त्यांच्या माझ्या आवडीचं गाणं।
0: चालेल चालेल,
1: आणि खूप छान आहे मॅडम गाणं, खूप छान आहे।
0: हो जरा गुणगुणू टाका। हो अवश्य ऐकूया तुमच्या पसंतीचं गीत। फोन केला धन्यवाद।
1: हा आमच्या मैत्रिणीचे दोन नावं सांगते मॅडम।
0: हा
1: आमच्या मुलीचं काल वाढदिवस होत ना लग्नाचं। आमच्या मुलीचं नाव आहे नफिसा जाफर मुजावर। आणि माझी सून आहे नमीरा शेख।
0: बर छान,
1: आणि आशिया शेख।
0: वा चालेल,
1: खूप छान गाणं आहे इतकं आशा भोसलेचं की आता मागच्या वेळेस खूप वाईट वाटलं त्यांचं।
0: ऐका तुमच्या पसंतीचं गीत।

0: नमस्कार,
1: मला
0: हो सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: असली नकली मत द्यायचं होतं.
0: बर, आपलं नाव सांगता?
1: हा, मी संगीता कुलकर्णी बोलते. तर साधना म्हणजे माझे आवडते ऍक्ट्रेस आहेत आणि त्या गाण्यामध्ये खूप सुंदर दिसलेली ती आंबाडा वगैरे घालून अशी छान, आणि त्याच्यामुळे मला ते सीन पण छान घेतलेलं आहे की गच्चीवरती ती येऊन गाणं म्हणते आणि चंद्र चांदणं दाखवलंय चांदण्यामध्ये, त्याच्यामुळे मला ते खूप आवडतं.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
1: हो, आज आपलं मनातलं गाणं सांगायचंय ना.
0: हो
1: हो, आपण कोण बोलताय?
0: मी यशश्री पुणेकर बोलते.
1: हा, मी निलांबरी देशमुख बोलते.
0: बर.
1: आणि आता आपल्या मनामध्ये गाणी खूप रुंजी घालत असतात.
0: हो,
1: पण काही गाणी ही आपल्या मनाची पकड घेऊन राहतात अनेक वर्षानुवर्ष.
0: हो,
1: अवघाची संसार या सिनेमातलं बाबूजी आणि आशाताईंनी गायलेलं आणि वसंत अवसऱ्यांचे शब्द, वसंत पवारांचं संगीत असलेलं आणि राजा गोसावी आणि जयश्री गडकर यांच्यावर चित्रित झालेलं ते जे गाणं आहे रूपा सभाळलो मी, एक गाणं मला भयंकर आवडतं. ते गाणं जुनं आहे, म्हणजे मी साधारण शाळकरी वयाची असतानाची जी ती गाणी आहेत, पण सदाबहार गाण्यात त्याच मला उल्लेख करावा असा वाटतो.
0: खरंय, खरंय.
1: किती गाणी जुनी होत नाहीत, ती मलूल होत नाहीत किंवा कोमेज होत नाहीत आणि आपल्याही मनाला खूप टवटवी आणतात.

0: म्हणे.
1: आणि किती छान शब्द लिहिलेत बघा, रूपास भाळलो मी भुललो तुझ्या गुणांना, म्हणजे फक्त रूपाला भाळलो नाहीये तर गुणांना सुद्धा मी तुझ्या भुललो आहे आणि म्हणून तू मला आवडतेस.
0: ते सांगते ना की ते शब्दही खूप छान आहेत आणि राजा भाऊंचा आणि जयश्री ताईंचा अतिशय संयत अभिनय आहे.
1: हो,
0: खूप छान वाटतं ते गाणं ऐकताना आणि आपल्या मनाला उत्साह येतो म्हणजे ते गाणं ऐकलं.
1: तुम्हाला एक गंमत माहितीये का त्या गाण्यातली, डॉक्टर वसंत अवसरे यांचे शब्द आपण म्हणलं पण डॉक्टर वसंत अवसरे यांच्या नावानी शांता शेळके यांनीच लिहिलेले होते ते शब्द.
0: हो हो, शांताबाईंचे शब्द आहेत उल्लेख करणार होते पण बऱ्याच वेळा लोकांचे काहीतरी गैरसमज होतात की यांना काही नीट माहिती नाहीये का काय. शांताबाईंचे शब्द आहे आणि तुम्हाला सांगू का त्याच्यामध्ये अजून एक कडवं आहे की चंद्रा तुझी का बंद झाली. आणि मागे मी एकदा शांताबाईंची मुलाखत ऐकली होती तर त्यांनी सांगितलं की माझं चंद्र आणि चांदण्यांवर इतकं प्रेम आहे की बहुतेक त्यांच्या गाण्यांमध्ये चंद्राचा आणि याचा उल्लेख असतो.
1: छान छान छान गाणं सांगितलं, छान आठवणही सांगितली. अवश्य ऐकूया तुमच्या पसंतीचं हे सुंदर गाणं.
0: चालेल, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही, कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता. आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553706.
1: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रमात स्वागत.
2: नमस्कार, धन्यवाद स्वागत केल्याबद्दल. बारामतीहून सुजाता वाबळे बोलतीये. सखी संदेशचा विषय खूपच छान आहे, माझी गाणी तर पण आम्हाला थोडं पेचात टाकलंय की एक गाणं सांगायचंय, त्यामुळं म्हणजे जराशा आम्ही ह्याच्यात आहोत, कन्फ्युज आहोत की नक्की कोणतं गाणं सुचवावं. कारण काहींचं संगीत छान, संगीतकारांचं संगीत छान आहे, गायक छान आहेत, काहींचे म्हणजे लेखक म्हणजे गीत छान असतं.
1: बरोबर बरोबर.
2: हा, तर आम्हाला आणि आणखीन एक पण मराठी आणि हिंदी, म्हणजे हा पण परत त्यानंतरचा प्रश्न येतोय.
1: खरंय.
2: हा, आणि जे ते गाणं ऐकवलं ना माझे गाणे, ते सुद्धा गाणं सुंदर आहे. कारण कन्फ्युज करणारच प्रश्न आहे की एकच निवडायचं आहे.
1: बरोबर.
2: हा, आणि गाणं हा विषयच असा आहे की तुमचा असणारा जो मूड आहे तो बदलवणार म्हणजे ते गाणं. म्हणजे समजा देशभक्तीपर गीत लागलं तर आपल्या शरीरात नक्कीच स्फुरण चढेल देशाचं. आणि इतर कोणती प्रेम गीत लागलं, भावगीत लागलं, तर त्याप्रमाणे आपल्या भावना तयार होतात. त्यामुळं म्हणजे गाणं निवडणं थोडस अवघड आहे, पण विषय सगळे सखी संदेशचे छानच असतात आणि बोलण्याची सगळ्यांना संधी मिळत असते. मी सुद्धा बऱ्याच महिन्यानंतर फोन लावलाय की म्हणजे बाकीच्यांना पण थोडा संधी मिळावी. मी कमी शब्दातच माझं मत व्यक्त करते.
1: बरोबर.
2: आणि हा, आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम छान, पण वनिता मंडळ किंवा हे सगळेच कार्यक्रम अगदी दर्जेदार असतात. दर्जा एकदम उत्तम आहे पुणे आकाशवाणी केंद्राचा.
1: धन्यवाद.
2: तर हा, तर मला हिंदी वगैरे आपल्याला ऐकवता येईल का?
1: चालेल ना.
2: किंवा मग महाराष्ट्राचं, म्हणजे आताच 1 मे झाला तर गरजा महाराष्ट्र माझा हे पण गीत छान आहे.
1: चालेल.
2: हा, म्हणजे सगळ्या बरोबरच, म्हणजे मला तर भारताचं ऐकावंच वाटतंय, महाराष्ट्राचं ऐकावंच वाटतंय, किंवा एखाद्या गायकांचं ऐकावंच वाटतंय, संगीतकारांचं ऐकावंच वाटतंय.
1: नाही, गाण्यांवर आपलं प्रेम असतं आणि गाण्यातनं आपल्या भावना व्यक्त केल्या जातात, म्हणून आपल्याला ती खूप आवडतात. आणि म्हणून तुम्ही म्हणता तसा गोंधळ होऊ शकतो, हे सांगू गाणं का ते सांगू, असं होऊ शकतं.
2: पण तरी महाराष्ट्राचा गरजा महाराष्ट्र माझा ते खूपच सुंदर आहे महाराष्ट्र गीत.
1: हो हो.
2: तर ते सुद्धा ऐकूया. तर परत एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद.
1: फोन केला, धन्यवाद. ऐकूया महाराष्ट्र गीत.

0: नमस्कार, सखी संदेश कार्यक्रम.
1: हॅलो,
0: हां, बोला.
1: मी पुण्यातून शीतल कट्टे बोलते.
0: बर.
1: मला एक गाणं ऐकायचं होतं, म्हणजे माझ्या आठवणीतलं बऱ्याचशा काही आहेत, पण त्यातल्या त्यात एक गाणं सुचवतो मी.
0: हां,
1: ऐकाल
0: सांगा
1: का?
0: सांगा ना. हो,
1: हा, लता मंगेशकरांनी जे गायलेलं गाणं आहे, कारण ह्या गाण्यांची आवड, म्हणजे संगीत, गाण्याचा अर्थ, ह्या सगळ्यांचं विश्लेषण, कशी गाणी ऐकायची, हे सगळ्या आजोबांनी लावलेल्या सवयी आहेत, तर त्यांच्या आठवणीत मला हे गाणं ऐकायला आवडेल.
0: हो हो
1: तर गाण्यांची आमची कॅसेट होती, जी आम्ही म्हणजे प्रवासात ऐकत होतो, त्यातलं त्यांनी मला हे गाणं प्रवासात त्यांनी ऐकायला म्हणजे आवडायला. आम्ही फक्त ऐकलं ते, पाहिलेलं नाही अजून.
0: बर बर बर.
1: लताजींचं गाणं त्यांनी खूप छान गायलेलं आहे.
0: चालेल चालेल,
1: धन्यवाद. थँक्यू.
0: हो.

0: नमस्कार
1: मंगळवारी माझा फोन लागला नाही, जवळजवळ 30 कॉल झाले.
0: अरे बापरे, हो का?
1: म्हणून म्हटलं का, पुन्हा पुन्हा ज्या करतात त्यांना म्हणजे नाही संधी द्यायची ना, असं काही नाहीये ना.
0: नाही आहे तसं, म्हणजे आपण म्हणतो की एकदा फोन केल्यानंतर 2 महिन्यांनी करा असं, म्हणून करतातही तसं लोक, म्हणजे पाळतात नियम की एकदा आता आज फोन केला तर 2 महिन्यांनी करायचा असं, म्हणजे इतरांनाही संधी मिळते असं.
1: असं आहे थोडस बांध.
0: हो हो.
1: पण म्हंटल काय, एकदा विचारावं शंका मनातली.
0: हो हो.
1: आणि तसा वेळ तुमचा म्हणजे बोलायचा अनेकांना असतं, हा एक तुम्ही चांगला उपक्रम सुरू केलाय आणि हा वेळ थोडा संवादाचा म्हणजे कमी पडतो काहीतरी, म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा दुपारी वगैरे असं आणखी थोडी 15-20 मिनिटं वाढवली तर अनेकांना या संधीचा फायदा घेता येईल. बर, मागच्या खेळाला छान होता विषय आशा भोसलेंचा. तर आता एक आशा सांगू का गाणं त्यांचं?
0: हो सांगा ना.
1: हा, खरं जीवन हेच एक संगीत आहे. जीवनात आपल्याला अनेक क्षणांना सुख दुःखाच्या वेळी गाण्याचे सूर ऐकले की खूप आपल्याला ऊर्जा निर्माण होते, सकारात्मकता येते आणि मनाला एक प्रकारचा विरंग वाटतो. आता आशा भोसले तर काय खरं म्हणणारी व्यक्तिमत्व होतो. माझ्या मुलींनी त्यांच्यावर श्रद्धांजली म्हणून कवी, पण त्यातला असं तिथे सूर ऐकताना दूर होते निराशा, कारण सर्वांचीच तू लाडकी आहेस आशा, असं त्यांनी त्यात शेवट केला. पण तर आज मला म्हणजे ती ज्या संघर्षातून कसोट्यातून जीवनात आलेले आयुष्यातील चढ उतार जे त्यांनी पाहिले, तरी सुद्धा पुढचे पाहून या चित्रपटात एकाच या जन्मी

0: जणू चिरुनी नवे जन्मे नमी हे सगळ्यांच्या बाबतीत अगदी खरं होणार आहे. कारण ती एक सकारात्मकता प्रसन्नता अशी तिच्या चेहऱ्यावर नेहमी असायची. तर हे गाणं खूप आवडतं मला, तशी अनेक गाणी आवडतात. पण त्या निमित्तानं हे लावू शकाल का आपण?
1: अगदी लावीन. आपलं नाव नाही सांगितलं तुम्ही.
0: हा, माझं नाव शर्मिला हो, कोथरूड पुणे.
1: हो हो, अवश्य ऐकूया तुमच्या पसंतीचं हे गीत.
0: हो हो,
1: धन्यवाद.

0: नमस्कार सखी संदेश कार्यक्रम.
1: हा, मला काय ते गमनातलं गाणं सांगायचंय.
0: हो सांगा की.
1: तर माझा ना बालपणीचा काळ

0: खूप सुखात गेला. माझे भाऊ आणि माझ्या दोन बहिणी आम्ही मामाच्या गावाला जाऊन खूप मस्ती करायचो, खेळायचो. तर त्यावेळेस जे वातावरण होत ते खूप मनाला आनंद देणार. नंतर पुढे लग्न झालं, संसार सुरू झाला, नवरा प्रपंच त्याच्यात घडून गेले, मुलं, शिक्षण. आणि आता हा कायदा आला, बहीण भावांच्या रिश्तेचे समान वाटा, त्यामुळं बहीण भावांची ताटातूट झाली. पण आता काय करायचं, जसं काळ येईल तसं वागायला पाहिजे. तरी पण माझ्या मनात ते गाणं अजून गुणगुणत, भावाशी भांडणं झाली आमच्या बहिणींची काय, ते आम्ही म्हणायचो आपण दोघे बांधू या ग दादाच घरबाई उन्हात. ते गाणं अजून आठवलं तरी मला तेवढंच आजच्या विरहातून सुखावा सुख मिळत.
1: बर बर.
0: म्हणून मला ते गाणं सांगायचं होतं.
1: बर बर.
0: म्हणजे कार्यक्रम खूप चांगले असतात, आमच्या ज्ञानात खूप भर पडते. आणि जे पुण्यावरून ऐकता येत नाही ते विविध धर्तीवरून कुठंही ऐकता येतात, त्यामुळं आमच्या मनाला आणि ज्येष्ठ नागरिकांनाही रेडिओची साथ खूपच महत्वाची वाटते.
1: खरंय खरंय.
0: किती टीव्ही मालिका असू द्या, किती कुठल्या बातम्या असू द्या, पण रेडिओवरच्या बातम्या ऐकल्याशिवाय आमचं समाधान होत नाही.
1: हो खरं, ऑथेंटिक बातम्या आपण ज्याला म्हणतो ना तशा असतात त्या.
0: हो पण खरं खरं रेडिओ सर्वांचा साथी, ज्येष्ठ नागरिक पण. आता तर तुम्ही लहान मुलांसाठी कार्यक्रम काढलेत, परत वनिता विश्वत वाढवलंय, आणखीन ज्येष्ठ नागरिक कथा कादंबऱ्या देशपांडे यांची गोष्ट खूपच मोठ्या. उन्हाळा आम्हाला सुसह्य झाला रेडिओच्या साथी.
1: वा वा वा. तुमचं नाव नाही सांगितलं तुम्ही.
0: मालंती मालती काळे ह्याच्या पोत्रुडून बोलते.
1: बर बर बर. अवश्य ऐकूया तुमच्या पसंतीचं, तुमच्या लहानपणीची आठवण असलेलं हे गाणं.
0: हो
1: धन्यवाद.
0: थँक्यू व्हेरी मच.

मैत्रिणींनो, इतकी गाणी आपण ऐकतो त्या गाण्यातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या असतात आणि म्हणूनच ते गाणं माझं गाणं असं आपल्याला वाटतं. आजच्या सखी संदेश कार्यक्रमात आपल्या मैत्रिणी गाण्यांविषयी भरभरून बोलल्या, त्या गाण्याशी त्यांच्या आठवणी निगडीत झाल्या होत्या त्याही त्यांनी आपल्याला सांगितल्या. सखी संदेश हा

0: नो गाणं मनातलं या सखी संदेश कार्यक्रमात आता मी यशश्री पुणेकर तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.
1: सखी संदेश.

याबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मी यशश्री पुणेकर कार्यक्रम निर्मात्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमात फोन इन सखी संदेश हा कार्यक्रम ऐकलात. याचा आजचा विषय होता गाणे मनातले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं यशश्री पुणेकर यांनी, तर सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून. तसंच आपण आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा जगात सर्वत्र. आता एक जनजागृतीपर निवेदन ऐकूया. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसे की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणे हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागृत करा.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. दुपारचा 1 वाजलाय. आता प्रसारित करत आहोत पत्रांवर आधारित आपली आवड हा मराठी गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला आपली आवड कळवली आहे पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका यांनी. जरूद वरुडसे, बाबासाहेब वाडोदे आणि मीनाक्षी चरपे यांनी गम्मत जम्मत या चित्रपटातील गीतासाठी. याच चित्रपटातील गीतासाठी अजून एकांनी आपली आवड कळवली आहे. वरुड जळुका इथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांनी. ऐकूयात कार्यक्रमात सुरुवातीला गम्मत जम्मत या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सचिन यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांचं हे गीत.

श्रोते हो, आता बीड जिल्हा इथून रणजित कुमार नामदेव थोरात आणि प्रकाशदादा जैन यांनी आपली आवड कळवली आहे पडछाया या चित्रपटातील गीतासाठी.

आणि याच गीतासाठी अजून आपल्या एका श्रोत्यांनी आवड कळवली आहे. वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ जिल्हा औरंगाबाद इथून श्रोतावर्ग आहे बाळासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा वेदांत, बद्रीनाथ पठाडे यांनी. पडछाया या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील ग दी माडगुळकर यांचं गीत ऐकूया. याला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात आता आपली आवड कळवली आहे त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ. इथून श्रुतिका, प्रथमेश ज्ञानदेव, भक्ती भूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे आणि कांबळे परिवार यांनी मुक्काम पोस्ट हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून, तर कार्तिक अर्पित सौ अनुराधा आकाश शिंदे यांनी मुक्काम पोस्ट कंदलगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथून देवता या चित्रपटातील गीतासाठी. याच गीतासाठी अजून आपल्या एका श्रोत्यांनी आवड कळवली आहे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून आपले श्रोते दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी. ऐकूया देवता या चित्रपटातील अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील शरद निफाडकर यांचं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

श्रोतेहो, आपली आवड या पत्रांवर आधारित आजच्या कार्यक्रमात यानंतरची आवड कळवली आहे. सुंदरखेड राजमाता नगर, बुलढाणा, महाराष्ट्र, इथून नरेंद्र नरवाडे, ज्योती नरवाडे.

आकांक्षा नरवाडे आणि आकाश कुमार यांनी पिंजरा या चित्रपटातील गीतासाठी, तसंच या गीतासाठी अजून आपल्या एका श्रोत्यांनी आवड कळवली आहे. दत्तात्रय देशपांडे, ज्योती देशपांडे, दीपिका देशपांडे, रुपाली देशपांडे, प्रतीक्षा देशपांडे, दयानंद देशपांडे यांनी दिपे वडगाव, तालुका केज, जिल्हा बीड इथून पिंजरा या चित्रपटातील उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत ऐकूया. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोते हो, यानंतर आपल्याला पसंती कळवली आहे संघमित्र श्रोता संघ, वॉर्ड क्रमांक 1 पोफाळी, जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता व समस्त सिंगणकर परिवार यांनी झुंज या चित्रपटातील गीतासाठी, याच गीतासाठी अजून आपल्या एका श्रोत्यांनी आवड कळवली आहे. बेर्डी इथून हुकुम करमरकर सुनीता करमरकर, हार्दिक करमरकर प्राची करमरकर आणि तनू करमरकर यांनी. ऐकूया झुंज या चित्रपटातील उषा मंगेशकर यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोते हो, आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुक्काम पोस्ट भावी निमगाव तालुका शेगाव जिल्हा अहिल्यानगर इथून श्रीराम गोंधळी, उषा गोंधळी, वैष्णवी पूनम, युवराज गोंधळी, आदर्श हर्षदा पवार या आपल्या श्रोत्यांनी कळवलेल्या या गीताच्या पसंतीनी हे गीत गायलंय आशा भोसले यांनी आणि रचना आहे, गीत लिहिलंय नितीन आखवे यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपली आवड हा पत्रांवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आपण इथेच थांबवतोय. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा देखील आपण आमच्यासोबत आहात जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1:30 वाजतोय. आता सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 मिनिटांनी जालना जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ। बहुमत चाचणी येत्या बुधवारी। आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड। येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक। होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्ध नौका तैनात। आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं। तमिळनाडूमध्ये TVK म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीय

0: गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययूएमएल यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्यात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्यात. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय. टीव्हीकेनं येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय. आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुढे बेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली एचएमएस ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली आहे. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं

0: आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे टी वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 48, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची एचएमएस ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 1:40 आणि 50 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12वीचा 86.17% तर 10वीचा 85.90% निकाल. आणि घनसावंगी आयटीआयचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा

0: निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाली। यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं। जालना जिल्हा औद्योगिक कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले। नवीन गुंतवणूक रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेस साठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं। जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 AI फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं। खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली। खत आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला। दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे। यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली। जालना जिल्ह्याचा 12वीचा एकूण निकाल 86.17% इतका लागला आहे। निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91%, तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे। दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1,299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। 10वीचा निकालही जाहीर झाला। जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे। जिल्ह्यातल्या एकूण 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली। यापैकी एकूण 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे। नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे। घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ITI हा मानाचा पुरस्कार मुंबईत नुकताच प्रदान करण्यात आला। गुणवत्ता आणि सर्वांगीण कामगिरीच्या निकषांवर आधारित हा पुरस्कार मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला। संस्थेचे तत्कालीन प्राचार्य देवीदास राठोड आणि सध्याचे कार्यकारी प्राचार्य नागसेन सरजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे। परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे। जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे। केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली जात आहे। या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे।
1: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।
2: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। दुपारचे 2:15 वाजलेत। आता प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह।

0: The next wave. The next wave.
1: श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया गदर 2 या चित्रपटातील उदित नारायण, आदित्य नारायण आणि मिथुन यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत. याला संगीत आहे मिथुन यांचं.

यानंतर ऐकूया बॉर्डर टू या चित्रपटातील सोनू निगम आणि पलक मुचाल यांच्या स्वरातील जावेद अख्तर आणि मनोज मुंतशीर यांचं गीत. याला संगीत आहे अनु मलिक आणि मिथुन यांचं.

श्रोते हो, आता ऐकूया गोलमाल रिटर्न्स या चित्रपटातील गीत. हे गायलंय नीरज श्रीधर, अन्वेषा आणि आकृती यांनी.

तेरा जिक्र भी आएगा फसाने में। शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने मे अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी। बेझिजक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। कार्यक्रम हॅलो आपकी पसंद, संवादक असतील कैलास शिंदे।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता ऐकूया जवान या चित्रपटातील गीत, गायलंय अरिजित सिंग, जोनिथा गांधी आणि बादशहा यांनी.

0: श्रोते हो, आत्ता आपण पुष्पा 2 द रूल या चित्रपटातलं गीत ऐकलं. हे गायलं होतं श्रेया घोषाल यांनी. कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी महफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोते हो आपण ऐकत आहात नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. कार्यक्रमात आता ऐकूया सन ऑफ सरदार 2 या चित्रपटातलं गीत. हे गीत गायलंय विशाल मिश्रा यांनी.

श्रोते हो द नेक्स्ट वेव या कार्यक्रमातील सुरुवातीच्या भागातील काही गीतं आम्ही आपल्याला आत्ता ऐकवलीत. याच कार्यक्रमातील उर्वरित गीतं आपण ऐकणार आहोत दुपारी ठीक 2:30. तत्पूर्वी दुपारचे 2:15 आहेत. आता दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: अगर है शोक मिलने का, आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
2: आप भी आइए.
1: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित रहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.
2: दोस्त

श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया सितारे जमीन पर या चित्रपटातलं सिद्धार्थ महादेवन, शंकर महादेवन आणि दिव्या कुमार यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया मेट्रो इन दिनू या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गीत.

द नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात या पुढील गीत आहे. धडक 2 या चित्रपटातलं श्रेया घोषाल आणि जुबिन नौटियाल यांच्या स्वरातलं.

0: श्रोते हो, आत्ताच आपण धडक टू या चित्रपटातील श्रेया घोषाल आणि जुबिन नौटियाल यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं. कार्यक्रमात आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती आणि जाणून घेऊयात आमच्या काही कार्यक्रमांविषयी माहिती.
1: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
2: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
3: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
4: वा,
3: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
5: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा
6: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
7: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
8: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
7: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
8: 101 उमा सदन.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत.

0: जाणून घेऊया हायपरटेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपरटेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोते हो द नेक्स्ट वेव या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता ऐकूया तेरी बातों में ऐसा उलझा जिया या चित्रपटातलं राघव, तनिष बागची आणि आसिस कौर यांनी गायलेलं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया तेरा क्या होगा लवली या चित्रपटातलं अमित त्रिवेदी यांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत तेरा क्या होगा लवली या चित्रपटातील अमित त्रिवेदी यांनी गायलेलं हे गीत. आणि या गीताबरोबरच आजचा द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपद्वारा आपण आमच्यासोबत आहात जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 3 वाजतोय. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्रिकळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्रिकळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, बीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ

0: नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते महबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळा झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणाऱ्या 2 कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा

0: समावेश होता. ताशकंद इथे सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षांखालील गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला, तर 37-43, 43-46, 58-61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दुपारी 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378° (7-8 मीटर्स) अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपद्वारा श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. दुपारचे 3:10:30 झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी आपण पुन्हा भेटूया आज संध्याकाळी 4:58. या सभेत मी अमेया पळणीटकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. या दुसऱ्या प्रसारणसभेत मी अमृता हर्षे आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत.
1: शुभ संध्या.
0: कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत हिंदी चित्रपट संगीतानं. श्रोते हो, हिंदी चित्रपट निर्माते ताराचंद बडजात्या यांचा आज जन्मदिवस. त्यांनी स्थापलेल्या राजश्री प्रोडक्शन या नावाने आजही अनेक चित्रपट बनत आहेत. त्यापैकीच एका चित्रपटातील गीत आपण सुरुवातीला ऐकूयात. चितचोर या चित्रपटातलं गीत येशुदास यांच्या स्वरात. गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

श्रोते हो, पद्मश्री पुरस्कार प्राप्त कैफी आझमी यांचाही आज स्मृतिदिन. त्या अनुषंगानं ऐकूयात त्यांनी लिहिलेलं गीत, ज्याचं संगीत आणि स्वर आहे जगजीत सिंग यांचा. चित्रपट अर्थ.

श्रोते हो पद्मश्री पद्मविभूषण संतूरवादक शिवकुमार शर्मा यांचाही आज स्मृतिदिन आहे. त्या अनुषंगानं ऐकूयात डर या चित्रपटातलं गीत उदित नारायण यांच्या स्वरात. गीतकार आनंद बक्षी तर संगीतकार आहेत शिव हरी.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत. आता ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन.
1: कधीतरी मस्त टॉफ्यांचा पाऊस पड,
2: त्यापेक्षा देवा दाल दाल सुलतानचा पाऊस पड.
1: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
3: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: श्रोते हो, मे महिन्यातला आजचा दुसरा रविवार जो जागतिक स्तरावर मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. सर्वात आधी आपल्यातल्या प्रत्येकाच्या मनातल्या आईला मी शुभेच्छा देते आणि यानंतरचं गाणं ऐकवते, तारे जमी पर या चित्रपटातलं. स्वर आहे शंकर महादेवन यांचा, गीतकार प्रसून जोशी, तर संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं.

श्रोते हो, आई मुलाच्या नात्याचं वर्णन करणारं हे गाणं आपण ऐकलं. विंदा करंदीकरांची कविता आठवते. पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे. पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे. अनपदराच्या अभयाखाली डोळ्यांनी हे पंख मिटावे. अशाच 9 लाख कळ्यांनी स्वप्न वेल तव डवरून जावी. अशांच्या 9 लाख कळ्यांनी स्वप्न वेल तव डवरून जावी. तुझ्याच अंगाचा अवयव मी अशीच काही जाणीव व्हावी. हव्या हव्याच्या हाव निवावी सुके सुके गंगेत नहावे. पुन्हा वाटते तसेच इवले बाळ होऊनी कुशीत यावे. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकवत आहोत नीरजा या चित्रपटातलं सुनिधी चौहान यांच्या स्वरात. प्रसून जोशी यांच्या शब्दांना संगीत आहे विशाल ददलानी यांचं.

मैंने प्यार किया या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. गीताचे बोल लिहिले होते असद भोपाली यांनी, तर संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. यानंतर काही क्षणात युवावाणीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या

परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सादरकर्ते सदानंद कांबळी. आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: युवावाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न आणि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षे अंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असे यश संपादित करून आयपीएस पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच आयपीएस अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या

0: चा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा अंतर्गत यश संपादित केलेल्या आणि IPS म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे, श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचं किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचे भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असतं किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं, ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता, कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतून घेतलं, आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथं आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथं मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल. आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जी ठिणगी होती ती पडली की नाही, आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा UPSC मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागात म्हणा शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपलं चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथं UPSC बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11वी-12वीला असताना एक माझा मित्र होता, तो भविष्यात म्हणजे मी ज्यावेळेस जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे, त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे, तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
1: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथं काम केलेलं सुद्धा आहे. टाकन प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&T चा सुद्धा कॉल आला, कारण L&T ने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेले नव्हते. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&T मध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी BA ची डिग्री घेतली आणि त्यानंतर BA कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटी मध्ये राहिलो. त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एंट्रन्स घेतात आणि ती एंट्रन्स मी टॉप केली होती तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची BARTYची स्कॉलरशिप मला मिळाली. BARTYच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून मी केली.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका NGO शी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉब सोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं, त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
1: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं, मग आम्ही एनजीओ

0: आहेत त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडबली इथं, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो, किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा, किंवा तिथल्या आजोबा आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रम मध्ये आयोजित केलं होतं, बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून. आणि त्यामुळं तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील लहान मुलांच्या संस्था होत्या तिथं सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची. मग या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा एकाशी निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युअली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या. म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर, आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात? बरं,
0: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये, तर ह्या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत दीड वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला एक वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती दीड वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं, जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते, कारण एक आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन आपल्याला सांभाळायचं असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचा असतो, सामाजिक जबाबदारी आपल्याला पाहायचं असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता आयपीएस आहे आणि तो आता तेलंगणामध्ये डीसीपी म्हणून काम करतो, तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता, म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जा दिल्लीला, ते शिकून घे काय गोष्टी असतील आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्याने सांगितलं की तयारीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं एसए किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेलं. आणि त्यानंतर मग युपीएससीची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो, बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता. मग आम्ही एनसीआरटीचे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियसचे क्वेश्चन्स असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता युपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे युपीएससीचे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तरं त्यांच्या कशा असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आमच्या सवंतर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, युपीएससी म्हणजे दुसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे, लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे, त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकलं यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
1: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या

0: तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही. कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
1: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरंतर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात. युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर. पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला. परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस युपीएससीच्या तयारीला लागतो त्याच वेळेसपासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं. म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात, जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय. मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजे किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना त्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्या समोर वागण्याची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या सामोरे गेलो तर त्यांना कळतं की हा व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात. युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअर पर्सन, त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्याला. आणि ते युपीएससीचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात, जसं की रिटायर्ड आयएएस ऑफिसर असतील किंवा आयपीएस ऑफिसर असतील किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाईस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल 5 लोक तुमच्या समोर बसलेले असतात आणि आपल्या समोर तसं पाहिलं गेलं तर 5 लोक म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्या समोर बसलेला असतो. जसाही आपण त्या दरवाज्यातून आत जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही. एवढा मोठा एक्सपिरियन्स देशसेवेत त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकट मध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात. फॉर एक्झाम्पल, मी मनोबलमध्ये जॉब करतोय तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे, माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता, तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी, लीगल प्रोव्हिजन्स मला विचारण्यात आल्या, TSR काय असतो, त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली आणि अहिल्यानगरमध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले, आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर. जे म्हणजे मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये लावली होती तिथं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर. तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मोमेंट जसा क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात, जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
0: अच्छा.
1: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात, आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण, मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं आणि ते 1-2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी हे ऐकत असतील त्यांनी ज्यावेळेस तुम्ही युपीएससीच्या तयारीला सुरुवात करतात त्याचवेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं, किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात, ते बॅडमिंटन खेळतात, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते

0: त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही, मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर
0: आहे. अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये मला वन ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिश मध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरीमध्ये अर्धे दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बरेच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाही, काहीतरी कधी कधीतरी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून उठून बाहेर जावं लागतं, कधी घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लॅन असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लॅन बनवायचो. एक मंथली प्लॅन जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व्ह करायचे. एक माझा वीकली प्लॅन असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते आमचे लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागली आम्हाला. आम्ही त्या टाइमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7-8 ब्रेकफास्ट मिळत होता तर आम्ही मग सुरू सकाळी 6 लायब्ररी जायचो, 6-8 आमचा एक जो 2 टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता. कारण लायब्ररीमध्ये एवढं सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर अर्धा तास ज्यावेळी नाश्ता करायचो त्यानंतर परत 1.5-2 बसलो, परत 5-10 ब्रेक घेऊन परत असा अभ्यास, असं 1.5-2 स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रॅन्डमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साठी होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत IPS अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक IPS अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
0: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग तो IAS असू द्या, IPS असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं. किंवा संविधान जसं आपण म्हणतो, संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य आहेत, मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि एक कम्पॅशन तुमच्यात असलं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं, शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर समजा ह्या परीक्षांमधून आपण बसलो तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआपच सोप्या होऊन जातात.
1: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे.

0: सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
1: नक्कीच, ह्या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा अनिरुद्ध गायकवाड हा केंद्रीय विद्यालय शिक्षक आहे आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो 5 वर्ष मी एल&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल ते विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागतं.
0: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपण असा एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत? आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत IPS, आता तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीस आहे की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतात. मग आता त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्या हातात आहे, मग ते कसं करायचं त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचाच आहे पण त्या व्यतिरिक्त तर आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधीन तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभा राहिलेला सगळे शेवटचा व्यक्ती त्याला फायदा होणार आहे का, समाजातील शेवटच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षा मध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं. तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाहीये. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
0: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून IPS पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्च एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
1: धन्यवाद.

0: infrastructure projects, river management initiatives, and scientific advancements in forecasting. Vice Admiral Sanjay Vatsyayan has been appointed as the next Flag Officer Commanding-in-Chief of the Western Naval Command headquartered in Mumbai. He will take charge of one of the Indian Navy's most strategically important commands responsible for safeguarding India's Western Maritime Front and key sea lanes in the Arabian Sea. And in IPL cricket, Lucknow Super Giants have set a target of 204 runs for Chennai Super Kings at M.H. Chidambaram Stadium in Chennai. In reply, Chennai Super Kings were 60 for 1 in 4.4 over when reports last came in. Earlier put into bat, Lucknow posted 203 runs for the loss of 8 wickets in their allotted 20 overs. And with that, we end this news bulletin.
1: मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर काही वेळात म्हणजे 6:30 आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती असलेल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम प्रसारित होईल. सूत्रसंचालन प्राची परांजपे तर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 7:15 माझं घर माझं शेतमध्ये आज ऐकणार आहोत कीर्तनकार गजाननबुवा राईलकर यांचं नारदीय कीर्तन. आख्यान असेल भक्त हरिपाल. गीतकार जगदीश खेबुडकर यांच्यावर केंद्रित कार्यक्रम एक कलाकार 7:15 सादरकर्त्या अमृता हर्षे. 9:15 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम तर 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा यामध्ये विद्वान श्री डी निवास यांचं कर्नाटकी वीणावादन. हे सर्व कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. आता उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या सभेच्या सुरुवातीला गिरवाणवाडीमध्ये बिल्वा द्रविड यांच्या स्वरात कीलक स्तोत्र ऐकू शकाल. 6:05 प्रभातवंदन आणि 6:25 चिंतन सदरामध्ये डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार. कार्यक्रमाची रूपरेषा 6:30 आणि 6:10 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 तसंच 7:30 कृषीवाणीमध्ये माती परीक्षणाचं आधुनिक तंत्र. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये हातापायाला मुंग्या येणे कारणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3. आणि 6:50 परिसरमध्ये वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची श्यामली राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचाही भाग 3 आपण ऐकू शकाल. आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेले हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार 7:25 मुंबई केंद्रावरून दिलखुलास. 7:40 सुगम संगीत. 8:40 भावधारा. मराठी चित्रपट संगीत 9:00. 9:30 व्यक्तिवेधमध्ये राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृतीन्यासाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या अटल राष्ट्रसेवा पुरस्कार प्राप्त लायन अनिल मंद्रुपकर यांची कैलास शिंदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध सादर करते विनायक मोरे. 10:00 प्रसारित करू आमचा एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. हिंदी चित्रपट संगीत ऐकू शकाल 6:30 आणि 5:00. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी ज्योत्स्ना भोळे यांचं जौनपुरी आणि होरी भैरवी या रागातलं गायन. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात हिंदी चित्रपट संगीत 11:30. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात ग्रीष्मा नंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आणि डॉक्टर मनीषा कुलकर्णी यांचं ऑफबीट भटकंती. आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असलेले हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम तर 1:40 ठाणे आणि पालघर

0: भर जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून 2:15 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत 5:30 युवावाणीमध्ये स्टेट युन या सदरात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त AI आणि मशीन लर्निंग युवा संधी आणि आव्हानं याविषयी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर पतविना तळेले यांच्याशी रुचिला पालकर यांनी साधलेला संवाद सादर करते धीरज केदारी. 6:30 साहित्य सौरभमध्ये कथा बिकट वाट, लेखन विनायक दिनकर ढवळे, वाचकस्वर सूत्रसंचालन सविता जेरे आणि सादरकर्ते सुमित श्रीबात. 7:15 दिनविशेष 7:30 माझं घर माझं शेतमध्ये चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊस पिकांसाठी पोषक अन्नद्रव्य याविषयी डॉक्टर प्रीती देशमुख यांनी दिलेली माहिती आणि जनावरांना उन्हापासून वाचवा याविषयी डॉक्टर प्रज्वलिनी मेहरे यांनी दिलेली माहिती आणि बाजारभाव. 8:15 एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. 10:00 फोन इन आपली आवड सादर करते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, याबरोबरच आमची नेहमीची सर्व बातमीपत्रं ठरलेल्या वेळेत प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आमच्या कार्यक्रमांविषयीची काही निवेदनं.
1: बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा, फसाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में. शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आझमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आझमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आझमी. बेझिझक बोलूयात सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत. कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे.

श्रोतेहो, एक निवेदन ऐकवत आहोत. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके, सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट, तिखट पदार्थ खाणं टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं काही जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. तेव्हा सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.

0: त्यांचा पाऊस पड.
1: त्यापेक्षा देवा दाल दाल कुलप्यांचा पाऊस पड.
2: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
3: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या.

0: आईपीएल क्रिकेट स्पर्धा मालिकायाम् अद्य लखनऊ सुपर जायंट्स दलम् चेन्नई सुपर किंग्स दलम् सम्मुखीकरोति। प्रप्रथमं क्रीडयता लखनऊ सुपर जायंट्स दलम् अष्टक्रीडकानां हानिपुरस्सरं 3,200 धावनांकाः विनिर्मिताः। सम्प्रति उभयोः दलयोः मध्ये स्पर्धा प्रचलति। मुख्यवार्ता पुनरेकवारम्। अद्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगाना राज्ये प्रायः 94 शतकोटि रूप्यकाणां आधारभूत संरचना औद्योगिक परियोजनानां च उद्घाटनं शिलान्यासं च कृतवान्। उत्तर प्रदेश राज्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अद्य स्वमंत्रिमंडलस्य विस्तारं कृतवान् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत गंमत जम्मत हा कार्यक्रम। यामध्ये आज ऐकणार आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम। सूत्रसंचालन प्राची परांजपे तर सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन। प्रसारित करत आहोत गम्मत जम्मत।
2: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार। मग कशी चालली आहे सुट्टी? धम्माल सुरू आहे की नाही? काही जण पोहायला जात असतील, काही जण चित्रकलेच्या वर्गाला जात असतील, काही जण थोडा जास्तीच वेळ मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतील, काही जण ऊन उतरल्यावरती संध्याकाळी मस्त भटकायला सायकलिंग करायला जात असतील। हे सगळं भरभरून करताय ना? TV मोबाईल यांच्या बरोबरीनेच वेगवेगळी कौशल्य या सुट्टीत शिकणार आहात हे आपलं ठरलंच आहे। आज आपण ऐकणार आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम। पण त्याआधी एक मस्त बालगीत ऐकवणार आहे मी तुम्हाला, चला ऐकूया।

0: काय मज्जा आली ना बालगीत ऐकताना. मी मगाशी म्हटलं तसं, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे इथले विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करतायत. तर चला मित्रमैत्रिणींनो, सुरुवातीला ऐकूया सुषेण मुंढे यांनी सादर केलेलं भाषण, बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा.
1: नमस्कार, माझे नाव सुषेण नागनाथ मुंढे. असे म्हणतात की जगात सात

0: आश्चर्य आहेत, पण जगातलं आठवं आश्चर्य जर कोणतं असेल तर ते बघायला तुम्हाला आमच्या घरीच यावे लागेल. हो हो, हे मी नाही म्हणत, माझ्या मातोश्रींच्या सगळ्या मैत्रिणी तसेच नात्यातील सगळ्या स्त्रिया आईला म्हणतात, तुझं काय बाई, नशीब फार थोर आहे, आमच्यासारखं नाही. आमच्या चुनूचं होमवर्क घेऊन मीच दमून जाते. तुमच्यात कसं, घरच्या इतर जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने मुलांचा अभ्यास ही जबाबदारी तुझी एकटीची नाही. हो हो बरोबर, माझा विषय आहे बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातलं पहिलं विद्यापीठ म्हणजे आपल्या आईची मांडी. मी पण अभ्यासाचा श्री गणेश करायला शिकलो ते आईच्याच हस्ते. शाळेत बाई आम्हाला हसत खेळत आनंद मिळेल असा अभ्यास समजावतात आणि घरी सराव करायला सांगतात. माझे आई आणि बाबा दोघेही शिक्षक, मला आणि दादरच नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांचे काम आणि आवडही आहे. शिकवण्याच्या जोडीलाच सगळ्या शिक्षकांना इतरही भरपूर कामे असतात, तशीच ती त्यांनाही असतात. पण माझ्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहत बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. घरातील अनेक बारकाव्याची कामे आईला पार पाडायची असतात. ते करत करत ती माझ्या अभ्यासाबाबत दक्ष असतेच, पण दिवसातील काही वेळ तरी मुलांना क्वालिटी टाईम दिला पाहिजे म्हणून मग मित्रांसोबत होणाऱ्या गप्पा नी मोबाईल बाजूला सारून बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. केवळ दिलेला होमवर्क पूर्ण केला म्हणजे झाला अभ्यास असं माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना वाटते. पण होमवर्क संपला की आमचा जास्तीचा सराव सुरू होतो. बाबा माझा हा सराव प्रत्यक्ष किंवा प्रयोगातून घेतात. केक आणि पोळीचे तुकडे करून मला अपूर्णांक शिकवतात. फुलपाखरांचा जीवनक्रम पुस्तकात वाचून घेण्यापेक्षा शेतात नेऊन दाखवतात. नाणी आणि नोटांचे हिशेब प्रत्यक्षच करायला लावतात. दूध धान्य दोन गावातील अंतर मोजणे नकाशा वाचन आपत्ती व्यवस्थापन हे माझ्या नकळतही मला येते जेव्हा बाबा माझा अभ्यास घेतात. गड आणि किल्ल्यांचा इतिहास तर सगळ्यांचाच प्रिय. शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा बाबा मला लहानपणापासून सांगत आहेत. त्यामुळे गणिताशी जमली गट्टी अवघड विषय सोप्पा हीच बाबांची हतोटी. दादाची यंदा दहावी असल्याने बाबांचे त्याच्याच अभ्यासात जास्ती लक्ष आहे अशी माझी गोड तक्रार असली तरी हळूच नकळत ते माझ्यावर लक्ष ठेवतात. बाबांच्या शाळेतील विद्यार्थीही बाबांच्या या अभ्यास घ्यायच्या पद्धतीवर खुश आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाबा मला सांगतात की तुला शिकायचंय ते तू शिक, पण अवघड वाटणाऱ्या गोष्टी टाळू नकोस, स्वयं अध्ययन करून स्वावलंबी हो. कवितांचे अर्थ, गणिताचा ताळा, इतिहासाची सनावळी आणि इंग्लिश शब्दांचा मळा हळूहळू शिकत शिकत शहाणा हो बाळा. फक्त पुस्तकातील अभ्यास नाही तर बाजारहाट कार्यक्रमांचे नियोजन, खेळ स्पर्धा या साऱ्यांची तयारी करून घेण्यात बाबांचा मोठा वाटा आहे. आम्हाला क्रिकेट शिकवण्यासाठी बाबा पण स्वतः क्रिकेट शिकले. मला अभ्यासाचा बागुलबुवा मुळीच वाटत नाही. एखाद्या दिवशी क्वचित दमलो तर पूर्ण विश्रांती घेऊन नवा ताजेपणा घेऊन मी अभ्यासाला बसतो, कारण उगाच चिडचिड न करता बाबा माझा अभ्यास घेतात. बाबा माझा अभ्यास घेतात. धन्यवाद.
1: कसं वाटलं तुम्हाला भाषण? आवडलं ना? आता आपण ऐकणार आहोत नाट्य वाचन. यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत राघव घाटणेकर, दर्श बोकील, अबीर बाभुळगावकर, वरद गोवंडे, ऋषांक रामदासी, अभिनय सातपुते.
2: डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे सविनय सादर करीत आहे स्वलिखित नाट्य संहिता देवाची द्वारी. लेखन शिक्षिका सौ वैशाली जाधव. दिग्दर्शन श्री रवींद्र सातपुते. मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापिका सौ हेमा जाधव.
3: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे.
4: चला चला आजो, शांती. पूजा चालू आहे. पूजा सर चालू आहे. पूजा झाली की प्रसाद मिळेल. प्रसाद आहे ना?
5: चोरायचा का प्रसाद?
4: हे बंड्या, असं काही करायचं नाही. हा एक घाबरट काही नाही होत.

0: जोरात कशाला वाजवलीस?
1: कोण रे तिकडे, कोणी वाजवली?
0: मी नाही, या बंड्याने वाजवली.
1: काय रे, तुला शाळेची घंटा वाटली की ढोल एवढ्या जोरात बडवायला? हा
0: सॉरी.
1: तुम्ही इथे कशाला आलात?
0: आम्ही ते गणपती बाप्पा समोर प्रार्थना म्हणायला आलो आहोत.
1: ठीक आहे, मग प्रार्थनाच म्हणा, बाकीचे उद्योग करू नका. मी आलो थोड्या वेळात.
2: ही गेली का रे ती?
0: हो गेली गेली.
3: तरी मी म्हणलो होतो नको जायला, ओलदले ना ते. माझं तर कुणीच ऐकत नाही.
1: ए बोबड्या, गप्पा बस.
3: तूच असतील बोबड्या. माझं नाव गण्या आहे, गण्या.
1: गण्या का? मग गणपती म्हणू का?
0: हो हो चालेल, बोला रे. गण्या गण्या गणपती,
4: गण्याची ढेरी चमकती.
5: गण्या गण्या गणपती, गण्याची ढेरी चमकती.
6: ए चिडू नका मला, नाही तर मी ललेल ना.
0: अरे ललेल नाही रे, रडेल म्हण रडेल.
1: ए नको रे जास्त चिडू त्याला. ठीक आहे, पुरे झालं, आता आपली प्रार्थना सुरू करा. बोला गणपती बाप्पा
5: मोर्या.
7: देवांची मागणे करा पुरे हो आनंदाने. देवांची मागणे करा पुरे हो आनंदाने.
8: सकाळी उठून शिळा मिळावा दया तुम्ही वाचा.
9: सुट्टी मध्ये गमत दाणे, जोडीला सावे खारे दाणे.
10: धमकल आणि चापट पोळी, नको गोविंदाची छडी तुम्ही.

0: प्रार्थना झाली। आता सर्वांनी चुकांचा पाडा बाप्पा समोर वाचायचा।
1: काढा? कसला काढा?
2: औषधांचा काढा। माझे आजोबा घेतात, खूप कडू असतो तो।
1: मला पण नको काढा।
0: अरे काढा नाही बावळटांनो, पाढा पाढा
1: पाढा। अरे बापरे, मला 9 चा पाढा येत नाही।
0: अरे गणितातला पाढा नाही रे, आपला चुकांचा पाढा।
2: आपण जर का बाप्पा समोर आपला चुकांचा पाढा वाचला तर तो आपल्या शिक्षा देईल ना।
0: अरे शिक्षा करायला त्या काय आपल्या बाई आहेत का?
3: ए लवकर म्हणा, नाहीतर देव झोपून जातील।
1: ए ठीक आहे, मी म्हणतो। बाप्पा, या वर्षीच्या गणेश उत्सवात तुझ्या प्रसादाचे पेढे मी चोरून खाल्ले, पण मला ते पेढे आवडले म्हणून सॉरी बाप्पा।
0: काय रे, मगाशी तर म्हणाला असं काही करायचं नाही आणि तूच घरी हा।
1: हे पण ते एकदाच झालंय आणि त्यानंतर मी बाप्पाला सॉरी पण म्हटलो, हो की नाही बाप्पा?
2: ए आता मी परवा ना माझ्या बाबांच्या फोनवर एक फोन आलेला, बाबांनी मला सांगितलं की ते घरी नाही आहेत असं सांग। त्यांचं ऐकून मी खोटं बोललो, सॉरी बाप्पा। आणि हो बाप्पा, या मोठ्या माणसांना ना खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस।
0: ए बोबड्या, चल आता तू तुझी चूक कबूल कर।
4: बाप्पा, काल वर्गात बाईंनी विचारलं सगळ्यांचा अभ्यास झालाय ना, त्याचा अभ्यास झाला नाहीये त्यांनी उभला।
0: हो पण तेव्हा तर सगळा वर्गच खाली बसला होता।
4: अले हो, पण सगळ्यांनी अभ्यास केला होता म्हणून ते खाली बसलेले। मी खोट वागलो, माझा अभ्यास झाला नव्हता तर मी खाली बसलो। बाप्पा मला माफ कर, मी यापुढे असं वागणार नाही।
0: चल बंडू, आता तू आपली चूक कबूल कर बरं।
5: आज आपली काही चूक झाली नाही बुवा।
1: तू आणि चूक करणार नाही, असं कधी होणारच नाही।
0: बंड्या, तुझ्या चुका पुण्याच्या पर्वती एवढे असतील, जरा नीट आठव।
5: अरे चुकांची भानगड नको म्हणून मी काल शाळेला बुट्टी लावून चिंचा पाडायला गेलो।
1: काय शाळेला दांडी मारलीस?
5: अरे माझा गृहपाठ राहिला होता, काय करायचं मग, म्हटलं गृह आणि शाळा दोघांकडे पाठ फिरूया।
2: शाळा बुडवून चिंचा पाडल्या शोधतं का तुला? आपल्या टीम मध्ये कोणी करतं का असं?
0: बंड्या, शाळा बुडवून चिंचा पाडल्या हीच तुझी मोठी चूक झाली, आता पुन्हा असं होणार नाही। देवा कालची चूक आणि पाडलेली चिंच तेवढी तुमच्या लंबोदरात घ्या।
4: आणि तिंतेच्या दादाला वळत बळ चिंता येऊ द्या,
2: म्हणजे बंड्याला वर्षभर शाळेत जायला नको।
0: ए हे म्या चेष्टा बस, मी सॉरी म्हटलं।

0: हे देऊळ आहे म्हणून शाळा असती तर असं बदललं असतं ना तुला.
1: अरे भांडू नका तुम्ही.
0: बर पुरे, आता चुकांचा पाळा वाचून झाला, आता स्वतःला जे हवे येते मागा.
2: ए देवा, नेहमी पाण्याचाच पाऊस का पाडायचा बरं?
0: कधीतरी मस्त टॉफ्यांचा पाऊस पाड.
3: त्यापेक्षा देवा दाल दाल कुलप्यांचा पाऊस पाड.
4: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
1: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: हो देवा, आम्हाला सर्व दे. या बदल्यात तू आमची परीक्षा घे.
4: ए नको, परीक्षा कधी नाटते आणि ते पलीकड्यात उंच कड्यावरून ढकलून देतात.
0: हो पण खाली देवच स्वतः जेलायला उभा राहतो. मी पाहिले भक्त प्रल्हादाच्या नाटकात. काही होणार नाही, देव वाचवेल आपल्याला.
1: ते बघ कोणीतरी येतोय.
4: तो असा चासपडत का चाललाय?
2: तो आंधळे बहुतेक.
5: बाप्पा नमस्कार कर.

0: अरे वाह, ध्यान का तो उसकी
1: बाप्पाची कृपा। अजून काय?
0: ए, तुझे नाव काय?
1: श्रावण।
2: किती छान नाव आहे
3: श्रावण। अरे या नावावरून मला कविता आठवते। श्रावण मासी अब हर हर्ष मानसी श्रावण।
2: पाठांतर कच्चे आहे तुझ, आता मी म्हणून दाखवतो। श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण।
3: ए, तुला पण आठवत नाहीये, तुझं पाठांतर कच्चे।
1: ए थांबा, मी म्हणून दाखवतो। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे।
0: अरे वा, तुझी छान पाठ आहे ही कविता।
1: अरे हीच नाही, माझ्या अजून खूप कविता पाठ आहेत। मी अजून एक म्हणून दाखवतो। अहिल तटावर पहिल तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून।
0: ए श्रावण, आम्ही जी हिरवळ पाहिली ती तर तुला दिसत नसेल, तू पाहिलेस का रे कधी हिरवळ?
1: हो पाहिले की।
2: पाहिली म्हणजे तू काय खोटा खोटा आंधळास की काय?
1: तसं नाही रे, दिसत नसलं म्हणून काय झालं। स्पर्शाने कानाने मी अनुभवली आहे हिरवळ, आणि तुमच्यासारखे मित्र आहेत ना तिचं वर्णन करून सांगायला। ए तुम्ही बनाल का रे माझे मित्र?
0: हो काही हरकत नाही।
4: हो चालेल, तू आमचा चांगला मित्र बनू शकतोस।
2: ए बोबड्या गप्प बस तू, आणि तू रे आत्ता चालायस आणि म्हणे मित्र। हा आणि चांगला मित्र बनणार आहे आंधळा कुठला आलात मित्र बनायला, चल हट।
1: जातो ढकल तो कशाला, मी पुन्हा नाही आग्रह करणार तुम्हाला मैत्री करायला। मला कोणीच मित्र नाही, मला वाटलं तुम्ही चांगली मुलं आहात माझे मित्र बनार, पण असू दे, तुम्हाला मी आवडत नाही ना तसं मी कोणालाच आवडत नाही। जातो मी, एकतर मला आई बाबा पण नाहीत।
0: आई बाबा नाहीत? काय रे काय झालं त्यांना?
1: माझे आई बाबा कोरोनाच्या काळात खूप आजारी होते, त्यातच ते मला सोडून गेले। आई बाबा मला तुमची आठवण येते। आता आता फक्त माझे म्हातारे आजोबा तेच मला सांभाळतात, तेच माझे मित्र आणि सगळं काही आहे।
0: सॉरी

0: मी तुला दुखावलं
1: असू दे, असं कोणी ना कोणी भेटतच असत मला, मला चिडवणार, मला नाव ठेवणार, पण मी नाही लक्ष देत त्यांच्याकडे. आपण नेहमी दुसऱ्यांचं भलं करायचं म्हणजे देवही आपलं भलं करतो असे माझे आजोबा म्हणतात. देव बाप्पा, त्या सगळ्यांनी जे मागितलं ते त्यांना मिळू दे, सगळ्यांचं भलं कर. चला येतो मी.
0: अरे थांब, जाऊ नकोस, आम्हाला माहित नव्हतं रे, आम्ही खूप वाईट वागलो तुझ्याशी, चुकलं आमचं, नाही असं वागणार पुन्हा, आम्ही बनू तुझे मित्र.
2: हो हो, आम्ही देखील बनू तुझे मित्र, माफ कर आम्हाला.
0: आम्ही सगळे आमच्या चुका मांडायला आणि आम्हाला काय हवं ते मागायला आलो होतो, तू मात्र सगळ्यांच्या भल्याचं मागणं मागायला आला होतास. आम्हाला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं. तुझ्या आयुष्यात एवढे दुःख आहे, एवढा अंधार आहे, तरी तू आनंदी कसा?
1: आनंद मांडण्यात असतो रे, आपण नेहमी दुःख विसरून आनंदाला जवळ करायला हवं, कारण आनंदाची वाट नेहमी देवाच्या पायाशी असते, ती आपण शोधली पाहिजे.
3: अरे काय चाललंय रे तुमचं, श्रावण तू इकडे आलाय, मी तुला घरी शोधतोय.
0: म्हणजे पुजारी आजोबा?
3: हो, मी श्रावणचा आजोबा.
1: हो, हेच माझे आजोबा आहेत, मला सांभाळणारे माझे प्रेमळ आजोबा.
3: पोरांनो, याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी खूप पळापळ करतोय, देव नक्की यश देईल, आजही डॉक्टरकडे जायचं आहे. चला निघतो आम्ही.
2: हो आजोबा.
0: श्रावण, आपण नक्की भेटू.
4: हो नक्की, बाय.
0: हे चला आपण श्रावण साठी प्रार्थना म्हणूया. देवा देवा, श्रावणच्या डोळ्यांचा उपचार होऊ दे, त्याला दिसू लागू दे.
5: देवा, आम्ही सगळे चांगले वागू, तू काय नाही करणार, खोटं नाही बोलणार.
2: देवा मुझे हेची मागणे, देवा मुझे हेची मागणे, नको आम्हाला चणे फुटाणे.

0: नाट्य वाचन फार सुंदर झालं ना खरंच. आपणही आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना समजावून घेत त्यांना लागेल ती मदत करत पुढं जाणं फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच वाचायची आवड असते. अशीच आपली मैत्रीण तन्वी सणस आपल्याला तिने वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल सांगतेय.
1: मी तन्वी दीपक सनस. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाढदिवसानिमित्त एक पुस्तक भेट म्हणून दिलं जातं. आमच्या शाळेच्या या अनोख्या उपक्रमांतर्गत मला मिळालेल्या पुस्तकाचं नाव आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक कथा असे आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवराय, येसाजी कंक, शनिवारवाडा आणि एक हत्ती आहे. मला पृष्ठावर म्हणजेच मागच्या पानावर साने गुरुजींची थोडक्यात माहिती दिली आहे. यात एकूण 7 गोष्टी आहेत. यातील कथा या नावाप्रमाणेच आगळ्या वेगळ्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या काळातील महत्त्वाचे प्रसंग आणि व्यक्ती प्रकाशात आणले आहेत. यातील एक गोष्ट मला खूप आवडली. सदाशिव नावाचा खेड्यातील मुलगा आपल्या मामा मामीच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडला आणि शिवरायांच्या सैन्यात दाखल व्हायचे असे त्याने ठरविले. तो शिवरायांपर्यंत पोहोचला. दरबारातील छोटी मोठी कामे तो करू लागला. एके दिवशी शिवरायांपर्यंत बातमी आली की लियाकत खान हा आपल्यावर हल्ला करणार आहे. ही बातमी शिवरायांनी सर्व मावळ्यांना सांगितली. त्यावेळी सर्व मावळे लियाकत खानवर हल्ला करण्यासाठी मी जाणार असे म्हणू लागले. परंतु शिवरायांनी हे काम सदाशिवावर सोपवले. सदाशिव सुरुवातीला घाबरला पण नंतर त्याने होकार दिला. रात्र झाली. लियाकत खान गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. सदाशिवही त्याच्यावर चाल करून गेला. क्षणात सगळे जळून खाक झाले. हे पाहून शिवरायांनी सदाशिवाला सोन्याचे कडे आणि शाबासकी दिली. या पुस्तकातून मानवी मूल्ये, बुद्धिमत्ता आणि चातुर्य याचेही दर्शन होते. मला हे पुस्तक खूप आवडले. तुम्हीही वाचून पहा. धन्यवाद.
0: तन्वीनी वाचलेलं पुस्तक तिने आपल्या

पर्यंत पोचवलं, तुम्हा सगळ्यांना वाटतंय ना की या सुट्टीत भरभरून पुस्तकं वाचूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकला. आजचा एकूणच गंमत जम्मत कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून किंवा पत्र पाठवून अथवा फोन करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. बराय तर मित्रमैत्रिणींनो, आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय, टाटा.

आमच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
1: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
0: झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
1: नको. मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
0: आणखी एक.
1: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार.

0: आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत,
0: आधी झुमके.
1: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेंशन फ्री.
0: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
2: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी.

संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूं.
0: ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथं पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किट्सचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच एसआरए जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने एसआरए प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर ते दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता.

शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढे विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:55 झाले आहेत. आता ऐकूयात आमच्या काही कार्यक्रमाविषयीची निवेदनं.
1: अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर. शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी 6:00 MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा. दोस्त.

बस एक झिझक है हाले दिल सुनाने में कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में, कि तेरा जिक्र भी आएगा फसाने में। शतो प्रसिद्ध लेखक आणि गीतकार शायर कैफी आजमी यांचा 10 मे हा स्मृती दिवस, त्या निमित्तानं बोलूया त्यांच्या शायरीविषयी, त्यांच्या गीतांविषयी यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात। आपल्या क्रांतिकारी आणि सामाजिक असमानतेच्या विरुद्ध बंड करून समाज बदलण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या या गीतकाराविषयी म्हणजेच कैफी आजमी यांच्याविषयी आपल्या लेखणीच्या माध्यमातून फसाने में अपना जिक्र निर्माण किया असे महान गीतकार म्हणजेच कैफी आजमी। बेझिझक बोलूया सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। प्रसारण होईल 13 मे रोजी विविध भारतीला 101 FM वर दुपारी 12 ते 1 दरम्यान। तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 किंवा 1706 या टेलिफोन क्रमांकावर सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, संवादक असतील कैलास शिंदे।

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय, अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी. मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी

0: करण्यासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6 नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोत्यो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख शके 1948, 10 मे 2026. सुरुवातीला ऐकूयात हवामान अंदाज. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार येत्या 48 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसंच उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता माझं घर माझं शेतमध्ये ऐकूयात कीर्तनकार गजाननबुवा राईलकर यांचं नारदीय कीर्तन. आख्यान आहे भक्त हरिपाल.

ज्या अभंगामध्ये महाराज म्हणतात की देवा, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भेदभाव नाही आणि जे सर्वांच्यावर अत्यंत शुद्ध असं प्रेम करतात, ज्यांच्या नुसत्या दर्शनानं अभागी जीव कृतार्थ होतात, असे जे हरिभक्त अखंड हरिनाम घेणारे तेच मुक्तिपदाचे अधिकारी होतात, म्हणजे त्यांनाच मोक्ष मिळत असतो. सज्जन हो, अशा साधूंचा संघ घडावा असं मागणं मागितलं. असा साधू म्हणण्याचं कारण, आजकाल बाह्यरंगानं नटणारे पोशाखी साधू आपल्याला पुष्कळ पाहायला मिळतात. भाविक श्रद्धाळू माणसं त्यांच्या या बाह्यरंगावर फुलतात आणि शेवटी संकटात सापडतात. ज्यांचं अंतरंग शुद्ध आहे त्यांना बाह्यरंगाची काहीही जरुरी भासत नाही. वामन पंडितांचा एक मोठा सुंदर श्लोक आहे. वामन पंडित म्हणतात, अंतरी सतत जो भगवा आहे, अंतरी सतत जो भगवा आहे, आणि बाह्य वेश धरिला भगवा आहे, पण अंतरी भजन निष्कपटाचे, काय त्या सभय शुभ्रपटाचे. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध झालेलं नाही, विषयांची आसक्ती सुटलेली नाही, तोपर्यंत नुसती भगवी वस्त्र धारण करून उद्धार होणार नाही. याकरता मी आपल्याला एक सुंदर दृष्टांत सांगतो. एकदा काय झालं, हरिभक्तांच्या दोन लहान

छोट्या मुली चंद्रभागेवर स्नान करण्यासाठी आल्या. दोन्ही लहान होत्या, दोघेही हरिभक्तांच्याच कन्या होत्या. दोघींनी स्नान केलं आणि त्यातली एक मुलगी स्नान करून आपले कपडे घाटावरती धुवू लागली. तिच्या कपड्याचं पाणी दुसऱ्या त्या मुलीच्या अंगावर उडलं आणि तेव्हा ती चिडली, रागावली आणि तिला ती वाटेल तशी बोलू लागली. हे ऐकल्यानंतर त्या मुलीला वाईट वाटलं. ती म्हणत म्हणते, आपल्यासारख्यानं असं रागावणं चिडणं हे काही बरं नाही त्यावेळी आणि त्या मुलीला राहावे ना. आणि ती सांगते, बाई ग, मी काही मुद्दाम तुझ्या अंगावर पाणी उडवलं नाही, जरा समजुतीनं सांगितलं असतंच तर मी पलीकडे नसते का गेले. हे पहा, आपल्यासारख्या हरिभक्तांच्या कन्येनं चिडणं रागावणं बरं नाही. अगं, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, कशाकरता माळ आहे ही? बर, माळ जर आपल्या गळ्यामध्ये आहे तर त्याप्रमाणे आपलं आचरणही तसंच असलं पाहिजे. आणि घडत नाही म्हणून आमच्या पंतांनी लगेच आर्यापण केले. ते म्हणाले, क्रोधज्वाळा हृदयी, क्रोधज्वाळा हृदयी, आणि माळ कशाला गळ्यात घालावी. साधू समचित्त तुम्ही काहे दुर्वाक्य पंक्ती बोलावे. आपण हरिभक्तांच्या कन्या आहोत, आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, तेव्हा आपल्यासारख्याने असं रागावणं असं चिडणं हे काही बरं नाही आहे. सज्जनो, साधुत्व हे रानावनात जाऊन किंवा राख फासून किंवा माळा घालून प्राप्त होत नाही. संतांनी असं म्हटलंय की बाबा रे, हे काही बाजारात कुठे खरेदी कर

बाह्य रंगानं पोशाखानं नटणारे स्वतःचाच उद्धार करू शकत नाहीत, ते आमचा काय उद्धार करणार? अशा या मायावी साधूंचा मला संघ नको. आता खरे संत कसे असतात त्याचं वर्णन श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी एका श्लोकामध्ये फार सुंदर केलेलं आहे. आचार्य म्हणतात, शांता महांतो शांता महांतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितंचरंतः तीर्णा स्वयं भीम भवार्णवं जना नहेतु नान्यान पितारयंतः. वसंत ऋतूमध्ये झाडांना फुलाफळांचे बहर येतात आणि ते बहर पाहून लोकांना अतिशय आनंद होतो, सुख वाटतं त्यांना. म्हणून यांना लोकहितकारक म्हणजे लोकांचं हित करणारे असं म्हटलेलं आहे. शांत आणि थोर असे सज्जन स्वतः हा घोर संसार सागर तरून जातात आणि निस्वार्थ बुद्धीनं इतरांचाही ते उद्धार करतात. देवर्षी नारदाने म्हटल्याप्रमाणे सतरती सतरती सलोकां स्तारयती असा त्यांचा अधिकार असतो. भगवान गीतेमध्ये सांगतायत, समश्रत्रौच मित्रेच कसे असतात देव, समश्रत्रौच मित्रेच तथा मानापमानयो हो शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवरयितः. या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर लिहिले. ते म्हणतात, गायीची तृषाहरू की व्याघ्रा विष होऊनी मारू हे नेण्याची गा करू तो य जैसे. पाणी पिण्यासाठी जगावर उपकार करणारी गाय असो किंवा इतर प्राण्यांची हिंसा करणारे वाघ सिंहासारखे भयंकर क्रूर प्राणी असोत,

पाणी या दोघांचीही तहान भागवते. पाण्याच्या मनात असं येत नाही की गाय उपकारक आहेत आणि हे मारक आहेत, तेव्हा पाण्याचा स्वभावात बदल होत नाही. याच्यावर फार सुंदर अनुवाद केलेला देनूचे हरण करू स्वये तृषाते प्रहर्षणी वृत्तामध्ये देनूचे हरण करू स्वये तृषाते मारू के विषसम होबुनी वृकाते निराते कपट जसे मुळी नठावे ज्ञात्याचा सहज असा गुणस्वभावे. ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या एका ओळीमध्ये वर्णन केलंय, ते म्हणतात जो खांडावया घाव घाली, जो खांडावया घाव घाली अथवा लावणी दयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. याचा अनुवाद दिंडी वृत्तामध्ये कवीने केलाय, ते म्हणतात

त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांची उभी असे घरचिया उजेडू करावा पराविया अंधारू पाडावा हे नेणे चिका पांडवा दीपू जैसा। यावरचा एक सुंदर श्लोक आहे। गेही प्रकाश स्वकिया करावा गेही प्रकाश

विठ्ठावा, दिवे लावणाराला जो प्रकाश आहे तोच प्रकाश चोरी करणाराही दिवा देत असतो. दिव्याच्या मनामध्ये भेदभाव नाही, तेव्हा सगळ्यांकडे समदृष्टीने पाहणारा तो दिवा असतो. याच्यावरती सुद्धा एक सुंदर दिंडी आणि कवीने केले, ती आपल्याला ऐकवतो बा.

असे अभेद वृत्तीनं सर्व जगाकडे पाहून सर्वांवरती शुद्ध प्रेम करतात अशा साधूंचा संगम मला घडावा म्हणून आपल्या आजच्या मूळ पदामध्ये महाराजांनी देवाजवळ हेच मागणं मागितलेलं आहे. ते

वंशन प्रिय संपत्ति न से चिथोरपण केवल भक्त प्रिय प्रभु केवल भक्त प्रिय प्रभु दासाचा शेवटास नेईपण। परमात्मा ज्यावेळेला कृपा करतात त्यावेळी त्याची जात कोणती आहे, त्याचं वय काय आहे, त्याची परिस्थिती काय, या कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाहीत। ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध प्रेम आहे तो भगवंताला प्रिय होतो। असा भगवंताला प्रिय कोण झाला तेच मी आपल्याला आता चरित्रावरून सांगतो, ऐका बरं। विंध्या

सज्जन हो, पूर्वरंगात सांगितल्याप्रमाणे संत संगतीचं काय फल आहे हे आपण आता चरित्रावरून पाहू। कवी म्हणतात, हरिला जाती नवंशन, हरिला जाती

विंध्य पर्वतामध्ये जंगलात झाडीमध्ये एक भगवंताचा भक्त राहत होता. तो जातीचा व्यास होता बरं. झोपडी होती, एका झोपडीत राहणारा. पण भगवान पांडुरंगाच्या वर त्याचं निरतिशय प्रेम होतं, शुद्ध प्रेम होतं. प्रत्येक आषाढीला काय, कार्तिकीला काय, माघीला काय, चैत्रीला काय, त्यांनी कधीही वारी चुकवली नाही. त्याचा धंदा होता मारेकऱ्याचा, पण पांडुरंगावर त्याचं निरतिशय प्रेम होतं. आषाढी

पांडुरंगाचा एकनिष्ठ भक्त, प्रत्येक वेळेला वारी करणारा, वारी कधीही चुकवली नाही, जंगलात झोपडीत राहणारा, एक दिवस नेहमीप्रमाणे आपल्याला काही शिकार मिळते का म्हणून हातामध्ये धनुष्य बाण घेऊन जंगलात जाऊन उभा राहिलाय. हाती घेऊन बाण घे धरू सत्या, मारी अभक्त असतो आणि भक्त आणून या सदा निजग्रही त्याते सुखे पूजतो. ज्याते विठ्ठल नावडे धरून द्या त्याच्या धना लांबवे, ऐसा नेम असे सुभक्त दिसता त्याते गृही थांबवे. जंगलात जायचा आणि जो कोणी येईल त्याला प्रथम चौकशी करून विचारायचं, काय रे तुझं देवावर प्रेम आहे का, भक्ती आहे का, कथा कीर्तन पुराण प्रवचन काय ऐकतोस का, वारीला जातोस का. तो जर म्हणाला की माझं देवावर निरतिशय प्रेम आहे, अशा या भक्ताला घरी आणावं आणि आपल्या घरामध्ये असेल ते प्रेमानं देऊन त्याची बोलण करावी. आणि याच्या उलट एखादा मी देव वगैरे काही मानत नाही, सब झूठ आहे, माझा कशावर विश्वास नाही असं म्हणणारा जर कोणी असेल तर त्याची संपत्ती हिरावून घ्यावी आणि दिली नाही तर शेवटी त्याला ठार मारावा. सज्जनो, म्हणजे थोडक्यात सांगतो आपल्याला की याने भक्ताला कधीही दुखवलं नाही आणि अभक्ताला जिवंत ठेवलं नाही, असा याचा धंदा होता. एक दिवस नेहमीप्रमाणे आणि जंगलामध्ये धनुष्यबाण घेऊन उभा राहिला. वाट बघतोय आज आपल्याला काही शिकार मिळेल का. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग, बराच वेळ झाला तरी काही

स्वपानदेव मुक्ताबाई, प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आपल्या मायेसहित आलेत पाहायला, त्याला मोठा आनंद झाला, धावत धावत गेला, लोटांगण घातला सांगितलं, महाराज आज आपल्या दर्शनानं मी धन्य झालो, पावन झालो, आता कुठेतरी पांडुरंगाला आपण नैवेद्य करणार ना, मग आज माझ्या झोपडीमध्ये नैवेद्य करावा, काय माझं भाग्य, खरोखरच महत् महत् पुण्य आहे ना, आज आपलं मला दर्शन झालेलं आहे, तेव्हा आता आपण माझ्या घरी चलावं आणि माझ्या झोपडीमध्येच भगवंताला नैवेद्य करावा,

त्याच्या आग्रहावरून सगळी संत मंडळी त्याच्या झोपडीकडे आली. आता विंध्य पर्वताची दाट झाडी पालापाचोळा पडलेला जागा स्वच्छ केली, पलीकडे झरी वाहत होते. याने सगळ्यांना विनंती केली, महाराज स्नान संध्या पूजा अर्चा आपलं काय असेल ते नित्य कर्म करावं, तोपर्यंत मी नैवेद्याची तयारी करतो. घरात येऊन आपल्या कुटुंबाला आनंदाची बातमी सांगितली. अहो ती सुद्धा हरिभक्ताची बायको होती, तिलाही मोठा आनंद झाला. ती पुढे आली, तिने सर्वांच्या पुढे लोटांगण घातलं आणि आता पती पत्नी विचार करतायत आपल्या झोपडीत. एवढी संत मंडळी आली, आपण यांना तृप्त कसं करणार. ये बुनिग्रहात पाहे, ये बुनिग्रहात पाहे संतापुरती न अन्न सामुग्री. वाईट वाटलं तिला, महाराज एवढे मोठे सत्पुरुष आपल्याकडे आले, घरात काय आहे, आपण कसं तृप्त करणार, काय आपलं पूर्वजन्मीचं पाप आज कसं अडवालं. पहा या संतांची सेवा आपण करू शकणार नाही का, नाही का घडणार. अरे अरे आपला जन्म व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. हरिपालांना सांगितलं तू वाईट वाटून घेऊ नकोस. हे पहा, ज्या भगवंताच्या कृपेमुळे आज या संतांचं दर्शन झालंय तोच परमात्मा हाही आपला प्रश्न अत्यंत सुखानं आनंदानं सोडविल. तू उगीच काळजी करू नकोस. गेला धनुष्य घेऊन हरि विठ्ठल नाम येत जीवाग्री. हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि जंगलात नेहमीच्या जागेवर जाऊन उभा राहिला आणि भगवंताला आळवतोय, देवा अरे ही तुझीच लेकर आहेत, यांना संतुष्ट करणारा सगळ्यांचा अन्नदाता धनी तूच आहे, आणि तू जर मला याकरता सहाय्य केलंस तर मला काय कमी पडणार आहे.

आणि जर तू आला नाहीस तर देवा मी काही जिवंत राहणार नाही, माझ्या हातून जर या हरिभक्तांची सेवा झाली नाही, माझ्याकडे येऊन ते जर तृप्त झाले नाहीत तर मी जिवंत राहणार नाही. निश्चय केला मनाचा, बराच वेळ वाट पाहिली, भगवान येत नाहीत. म्हणून भगवंताच्या नावाचा जय

मनाशी निग्रह केला आणि आता धावत जाणार तो भगवंताने विचार केला, माझा भक्त आहे, फुकट मेला तर माझी कीर्ती जाईल, भगवंताला दया आहे म्हणून तो जो धावणार इतक्यात भगवंताने विचार केला की आता गेलंच पाहिजे म्हणून भगवान ताबडतोब रुक्मिणी सहित रथामध्ये बसले आणि धावत धावत धावत धावत रथ त्या ठिकाणी आला. रथांचा आवाज ऐकता थांबला, विचार केला काहीतरी घोड्या गाड्याचा आवाज येत आहे, जरा समोर यावं, थांबला, शांत राहिला. तो इतक्यात भगवंताचा रथ आला, पाहिल्याबरोबर धावत गेला, रथावर जाऊन देवाचे केस धरले, बोला तुम्ही माझ्या पांडुरंगावर प्रेम करता का, भक्ती आहे का, उपासना आहे का, नाम आहे का? देवाने विचार केला, हे काय, अरे तू तुझा देव करतो काय? गोकुळी केली जाने चोरी, फसविल्या गवळ्यांच्या नारी, ऐसा कपटी दुराचारी, श्रीहरी तुझा जाण रे, तुझं वाटे तरी तू करी भजन, पण आम्ही न पाहू त्याचे वदन, आम्ही त्याचं तोंड सुद्धा बघणार नाही. चोर जार शिका म्हणे, एवढं ऐकल्यावर तळ पायाच्या मस्तकाला येईल असं काय माझ्या, अरे देवाबद्दल तुझ्या मनात प्रेम नाही, तळ पायाच्या मस्तकाला रथा उतरला आणि पहा आता तुला मी जिवंत ठेवत नाही, भगवंताचा केशमाश हातात घेऊन रथावरून खाली पाडण्याचा प्रयत्न करतोय. हरिबिन मुख नर त्याते आयशा केशा धरून ओढीन, द्रव्य हरुने मग साते, द्रव्य हरुने मग त्याचे यम सदन.

काही केला देवके हले ना, यांनी बुख्या मारायला सुरुवात केली. आणि इतकं ज्या वेळेला रुक्मिणी मातेने पाहिलं त्यावेळेला आईसाहेबांना वाईट वाटलं. रुक्मिणी झाली शोकाकुल म्हणे काय रे हे हरिपाल, धुंद झाला किंवा भूल नेत्रा तुझ्या पडियली. अरे मूर्खा तुला भूल कशी पडावी, ही कोण मूर्ती मनी ओळखावी. रुक्मिणी देवीने डोळे उघडले, कान धरला, अरे काय करतोस काय, पहा पहा पहा. यांनी विचार केला, आतापर्यंत अनेकांना मी लोळवलं पण असा चिकट माणूस काय आपण पाहिला नाही, काहीतरी चमत्कार आहे बघावं. खाली आला, जरा शांत झाला, डोळे मिटले आणि पांडुरंगाचं ध्यान केलं, तो रथात बसलेले प्रत्यक्ष पांडुरंग. ओहो, एवढं पाहिल्या बरोबर नेत्रातून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा सुरू झाल्या. पुढे आला आणि चरणावर, देवा क्षमा करा, क्षमा करा, मी आपल्याला ओळखलं नाही, पावर आहे माझ्यासारखा अदृष्ट.

भांडाळ या जगात नाही का हो का मला जन्म दिला आईच्या पोटात असतानाच माझा नाश कारी झाला देवा मला क्षमा करा भगवान क्षमा करा क्षमा करा भगवंतानं रूप प्रगट केलं हरी बाळा अरे तुझी परीक्षा बघण्यासाठीच मी आलो होतो वाईट वाटून घेण्याचं कारण नाही काही काही नाही बरं हे बघ चल रथात बस भगवंतानी आपल्या रथामध्ये त्याला घेतलं इकडे सगळे संत वाट पाहत आहेत अरे हा गेलाय त्याचा पत्ताच नाही करतोय काय पंचभगवान करतोय काय करतोय काय सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे लागलेलं तो गरुड ध्वज पाहिला रथात बसून येणारे भगवान आणि रथावरचा तो ध्वज पाहिल्यावर सगळ्या संतांच्या लक्षात आलं की प्रत्यक्ष भगवान आलेत चला चला चला पुढे चला भगवंताला आणि आपण सामोरे जाऊया सगळे संत भगवंताच्या रथासमोर आले

सगळ्या संतांनी भगवंताचं भजन करून भगवंताच्या नावाचा जय जयकार केला. पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ. आता रुक्मिणी सहित भगवान आल्यानंतर आता काय कमी आहे तिथं? प्रत्यक्ष रुक्मिणी मातेनं स्वयंपाक केलाय. पंचपक्वांनाची मेजमानी वनात, बुंदी बेसन मोती सूर दळिया श्रीखंड पोळ्या पुऱ्या आणि मांडे साखर भात खीर जिलबी बासुंदी बा काचऱ्या. बोला काय पाहिजे आपल्याला? अरे प्रत्यक्ष आधी माझ्या भगवती स्वयंपाक करते, कमी काय आहे? पंचभक्वांनाचं उत्तम मिष्ठान्नाचं भोजन झालंय. सगळे भक्त पांडुरंगासह वर्तमान आणि त्या ठिकाणी बसलेले आहेत. आनंदानं आणि भोजन चाललेलं आहे. हरिनामाचा गजर चाललाय. पुंडरीक वरदा हरि विठ्ठल वदने कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज आवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिभेत्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म सीतागांत स्मरण जय जय. याप्रमाणे भक्तांच्या पंक्तीत बसून स्वतः भगवान त्या ठिकाणी भोजनासाठी बसलेले आहेत. आनंदी आनंद सर्वांना आनंदी आनंद झाला. कुणी विचारलं काय आनंद किती मिळाला हो? तया सुखा नाही अंतपार पाहता. अरे त्या सुखाला अंतपारच नाही, तिथे शब्द अपुरे आहेत. प्रत्यक्ष भगवंताच्या सहवासात राहून आणि ज्याने मिष्टान्नाची मेजबानी केली त्यांना कमी काय पडणार आहे? आनंदी आनंद जंगल मे मंगल हरिपालानी आपल्या झोपडीमध्ये बसून आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घेतलं हा महिमा कसला आहे? आपण हरिपाला विचारलं तो म्हणेल संत संगतीचा लाभ पद्मनाभ जोडीला, संत संगतीचा लाभ पद्मनाभ जोडीला. या सत्पुरुषांच्या संगतीमुळे

आज मला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालेलं आहे, असा हा संत दर्शनाचा महिमा आहे. संत दर्शनात पाप गणान हरंती असं म्हटलंय, अनंत पातक नष्ट होतात आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन हे आज हरिपालाला घडले आहे. त्या हरिपालाला विचारलं, बाबा रे काय पाहिजे आहे, तेव्हा हरिपालाच्या मुखानं आणि आमचे महाराज सांगताय, देवा दुसरं मला काही नको.

श्रोते हो, कीर्तनकार गजानन बुवा राईलकर यांचं नारदीय कीर्तन आपण ऐकलं. आता प्रसारित करत आहोत स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत, संत ज्ञानेश्वरांची रचना.

शेत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. उद्याच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चुनखडीयुक्त जमिनीमध्ये ऊस पिकांसाठी पोषक अन्नद्रव्य याविषयी डॉक्टर प्रीती देशमुख यांनी दिलेली माहिती आणि जनावरांना उन्हापासून वाचवा याविषयी डॉक्टर प्रज्वलिनी मेहरे यांनी दिलेली माहिती. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. एक निवेदन. सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभास पाटन सोमनाथ गुजरात इथं होणाऱ्या सोमनाथ अमृतपूर्व या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे थेट प्रसारण उद्या सकाळी

0: 73व्या वर्धापन दिनानिमित्त प्रभास पाटन सोमनाथ गुजरात इथं होणाऱ्या सोमनाथ अमृतपूर्व या कार्यक्रमातून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संबोधनाचे थेट प्रसारण उद्या सकाळी 11:10 ते कार्यक्रम संपेपर्यंत होईल याची कृपया नोंद घ्यावी. आणखीन एक निवेदन. श्रोतेहो, सध्या राज्यात देशातील अनेक भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट तसंच तिखट पदार्थ खाणं टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं असं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. तेव्हा श्रोते हो, सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. आता ऐकूयात आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन.
1: झोप बीप आता काहीही नाही.
2: अगो बाई,
1: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
3: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
4: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
5: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
4: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे सकाळी 10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
5: 101 उमा सदन.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम.
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: थप थप थप धरती सुमने थप थप थप थप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 02025353705 आणि 2553-1707।
2: राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळग

0: आमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तामिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता.
0: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे. देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी

0: 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे. त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार. कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोतेहो, अभंगापासून ते लावणीपर्यंत, प्रेमगीतापासून ते बालगीतापर्यंत, शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वच प्रकार लीलया हाताळता येणाऱ्यांमध्ये मोजक्याच गीतकारांचा समावेश होतो. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा असा एक गीतकार ज्याचं बालपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या छोट्याशा खेड्यात गेलं. करवीर नगरीचा अभिमान आपल्या प्रत्येक बोलण्या वागण्यातून जाणवून देणारे, लोकगीताचं काव्यबीज बालमनापासून मनात आणि आत्म्यात पेरले गेलेले प्रतिभावंत कवी म्हणजे जगदीश खेबूडकर. यांच्यावर केंद्रित असलेला आजच्या एक कलाकार या कार्यक्रमात मी अमृता हर्षे आपलं सर्वांचं स्वागत करते. अंदाजे 400 चित्रपटांसाठी जगदीश खेबूडकरांनी सर्व गीतप्रकार हाताळले. बालगीतांपासून प्रेमगीते, नांदी, पोवाडा, भक्तिगीते, अंगाईगीते, कीर्तन, भजन, गण, गवळण असे अनेक प्रकार त्यांनी लीलया हाताळले. सर्व थरातल्या सर्व वयोगटासाठी अविस्मरणीय अशी गीतरचना सातत्याने त्यांच्याकडून होत राहिली. आता या गीतातच पहा ना, सणावाराच्या दिवशी तर पूर्वीच्या काळी हमखास दिसणारा वासुदेव आता लोप पावलाय. सणावाराच्या दिवशी काही गावांमध्ये अजूनही सकाळच्या वेळी पांडुरंगावरील अभंग गवळणी गात दान मागणारा हा लोककलाकार काही ठिकाणी क्वचितच दिसतो. वासुदेव आपल्या गीतात तत्वज्ञान सांगतो, म्हणजे त्यात दैववाद आहे. आपण चांगलं काम करत राहावं आणि आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी आहे. मंगलमय वातावरणाचं वर्णन करणारं खेबूडकरांच्या लेखणीतून साकारलेलं गीत आपण ऐकूयात. ईर्षा या चित्रपटातलं स्वर आहे सुरेश वाडकर यांचा, तर संगीत आहे राम कदम यांचं.

श्रोते हो खेबुडकर म्हणायचे की प्रतिभा आपल्यामध्ये असेल तर ती योग्य वेळी बाहेर पडतेच. वाचनामुळे या प्रतिभेला शब्दसामर्थ्य मिळतं इतकंच. आपली कलाकृती ही किती कमी वेळात प्रसिद्धीला येते यापेक्षा ती किती दिवस टिकते याला जास्त महत्त्व आहे. नाहीतर अशी कितीतरी पुस्तकं चारोळ्यांच्या रचना येतात आणि जातात. या सगळ्या गदारोळात टिकते आणि आठवणीत राहते ते खरे काव्य. खरंच अत्यंत साधं तितकंच स्वाभिमानी असं हे व्यक्तिमत्व. जवळजवळ 10,000 पुस्तके संग्रही ठेवून संतांच्या गाथेपासून आजच्या नवीन प्रकाशित झालेल्या पुस्तकांपर्यंत सगळ्याचा व्यासंग असलेला हा थोर कवी. संत एकनाथांची प्रत्येक कलाकृती सामाजिक भान ठेवून जन्माला आलेली आणि म्हणूनच खेबुडकरांच्या दृष्टीने फार महत्त्वाची. लहानपणापासूनच खेबुडकरांना वडिलांच्या शिक्षकी पेशामुळे मराठीचे बाळकडू घरातच पाजले गेले. अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही चांगल्या पद्धतीने माध्यमिक शिक्षण शहरात जाऊन घेतले. शालेय जीवनापासूनच कथा नाट्य काव्यामध्ये रस घेणाऱ्या खेबुडकरांनी विश्वभारतीसारख्या मेळाव्यातून किमान 1 रुपये इतक्या नाममात्र मानधनावर आपली कला जोपासली. मोठी संकटेसुद्धा या छंदाला भेदू शकली नाहीत. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या डोळ्यासमोर पेटतं घरही त्यांच्या आत्म्याला पहिल्या काव्याची स्फूर्ती देऊन गेलं आणि जन्माला आली मानवते तू विधवा झालीस ही त्यांची प्रतिभा. मेळ्यासाठी गाणी लिहिण्याची सवय असल्याने लोकगीतांवरील प्रभुत्व त्यांच्या काव्यातून दिसू लागलं. पुणे आकाशवाणीनं त्यांची 50 नवीन गाणी स्वीकारून एक नवं दालन त्यांना उघडून दिलं. 1956

1956 साली त्यांचे पहिलं भक्तिगीत रेडिओवर प्रसारित झालं. त्यानंतर 1960 मध्ये रंगल्या रात्री अशा या चित्रपटाची गीतं लिहिण्याची संधी त्यांना संगीतकार वसंत पवार यांनी दिली. या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली लावणी फारच गाजली.

श्रोत्या हो, खेबुडकरांनी त्यानंतर साधी माणसं, आम्ही जातो आमच्या गावा, कुंकवाचा करंडा, मोहित्यांची मंजुळा, पिंजरा, सामना, चंद्र होता साक्षीला आणि अष्टविनायक यासारख्या चित्रपटांसाठी लिहिलेल्या गाण्यांचं गारूड आजही मराठी मनावर विराजमान आहे. जगदीश खेबुडकरांनी गीतलेखन केलेल्या अजरामर कलाकृतीपैकी एक म्हणजे पिंजरा चित्रपट. त्यासाठी खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली. त्यातली 11 गाणी चित्रपटात घेण्यात आली. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल, या लावणीविषयी सांगताना खेबुडकर म्हणतात, त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी माझ्याकडून 49 लावण्या लिहून घेतल्या. त्यातील एकही न आवडल्यानं मी निराश होऊन घरी परतलो. माझी झोप पार उडाली होती. डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते. रात्री 2 वाजण्याचा सुमारास लावणी सुचली. मी लगेच फोन करून ती शांताराम बापूंना ऐकवली. त्यावर वाह, झकास झकास गाणं जमलंय, अशा शब्दात त्यांनी मला शाब्बासकी दिली आणि मला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. खरंच त्यांनी लिहिलेली सर्वच गाणी आजही रसिकांना तितकीच ताजी वाटतात. अहो, एवढंच काय, अष्टविनायक चित्रपटासाठी अष्टविनायका तुझा महिमा कसा या गाण्यामुळे रसिकांना 5 ते 7 मिनिटात त्यांनी अष्टविनायकाचं दर्शन

घडवलं. विशेष म्हणजे यापैकी कोणतंही देऊळ त्यांनी स्वतः पाहिलेलं नव्हतं. सगळी माहिती गोळा करून ती शब्दात उतरवली आणि जशीच्या तशी रसिकांसमोर पेश केली. भालजी पेंढारकरांच्या साधी माणसामधील ऐरणीच्या देवाला वाहिलेली ठिणगी गेली 60 वर्ष अजूनही तेवढीच धगधगती आहे. जराही तेज कमी न होता.

श्रोतेहो, ग्रामीण मातीतली साधी माणसं, त्यांच्या भावना, प्रेम, विरह, आनंद, वेदना, भक्ती आणि जीवनाचा उत्सव या सगळ्यांना खेबुडकरांनी आपल्या सहज सुंदर शब्दात आवाज दिला. त्यांच्या गीतांनी केवळ सूर गाठले नाहीत, तर माणसांच्या मनात घर केलं. लोकभाषेचा गोडवा, भावनांची प्रामाणिकता आणि शब्दांची सहजता यामुळे त्यांच्या लेखणीतून उमटलेलं प्रत्येक गीत रसिकांच्या आयुष्याचा एक भाग बनलं. सुमारे 26 चित्रपटांचे कथा, पटकथा, संवाद लिहिणाऱ्या खेबुडकरांनी स्वतः देवघर या चित्रपटाची निर्मिती केली होती. सुमारे 60 वर्ष आपला शिक्षकी पेशा सांभाळून अव्याहतपणे 350 चित्रपटांसाठी सुमारे 2750 गाणी लिहिणाऱ्या खेबुडकरांना सवाल माझा ऐका केला इशारा जाता जाता, आम्ही जातो आमच्या गावा, गणगवळण, भोळी भाबडी, सुगंधी कट्टा, बायांनो नवरे सांभाळा, बाळा गाऊ कशी अंगाई,

या अशा चित्रपटांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला. या व्यतिरिक्तही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. व्ही शांताराम स्मृती जीवनगौरव पुरस्कार, शिवाजी सावंत पुरस्कार, बालगंधर्व स्मारक समितीचा बालगंधर्व पुरस्कार, राज्य शासनाचे 11 पुरस्कार, मला हो म्हणतात लवंगी मिरची या लावणीसाठी रसरंग फाळके पारितोषिक आणि करवीर भूषण यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. अनेकांच्या मनात दडलेल्या मुक्या भावनांना शब्दरूप देण्याचं अद्वितीय सामर्थ्य जगदीश खेबुडकर यांच्या प्रतिभेत होतं आणि म्हणूनच यानंतरचं गीत आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत, शब्दरूप आले मुक्या भावनांना.

श्रोतेहो, महाराष्ट्राचं सांस्कृतिक विश्व संपन्न करणाऱ्या दिग्गज प्रतिभावंतांमध्ये महाकवी गदिमानंतरचं दुसरं नाव म्हणजे शब्दप्रभू जगदीश केबुडकर. या दोघांमुळं मराठी चित्रपटसृष्टीचं गानविश्व सदा सर्व काळासाठी श्रीमंत झालं. जगदीश केबुडकर यांची प्रतिभा विपुल लेखन थक्क करणार आहे. त्यांच्यावर सरस्वतीची कृपाच होती जणू. वय वर्ष 16 ते 79 पर्यंतच्या त्यांच्या लिखाणानं सगळेच अवाक झाले होते. दिग्दर्शक, संगीतकार, पटकथा लेखक या सर्वांना जसं हवं तसं लिहिणं

करण्याची त्यांची हातोटी होती. आपल्या जादुई कामगिरीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या प्रतिभावान गीतकाराचे 3 मे 2011 रोजी कोल्हापूर येथं मूत्रपिंडाच्या आजारानं निधन झालं. मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रांगणात शब्दरूपी फुलांची सातत्यानं उधळण करणारा हा विस्मयकार जगदीश खेबुडकर यांच्यावर केंद्रित आजचा हा कार्यक्रम. त्यांच्या पिंजरा या चित्रपटाबद्दल तर आपण आधी बोललोच. लावणीप्रधान असलेल्या या चित्रपटाचं नायकाचं शेवटचं गीतही मनाला स्पर्शून जाणारच आहे. ऐकूयात कार्यक्रमातलं शेवटचं गीत.

मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 आणि 35 सेकंद झाले आहेत. पुणे आणि परिसरासाठीचा हवामान अंदाज आणि हवामान वृत्त ऐकूयात. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरात येत्या 24 तासामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी तसंच संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 40° सेल्सिअस तर किमान तापमान 21° सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तापमानाची आजची नोंद अशी होती. कमाल तापमान 38.6° सेल्सिअस तर किमान तापमान 21.7° सेल्सिअस. श्रोतेहो, हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 आणि 31 सेकंद झाले आहेत. आजचे कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. मी अमृता हर्षे आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्याच्या पहिल्या सभेच्या वेळी म्हणजेच 5:45 शुभरात्री. जय हिंद.